उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, श्रावण शुद्ध अष्टमी, अर्थात 20 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। आज दुर्गाष्टमी आहे। आज दुर्वाष्टमी आहे। बृहस्पती पूजनाचा आजचा दिवस आहे। गिलबेलेनगर मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे इथे आज श्री कानिफनाथ महाराज पालखी प्रस्थान आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। निरोगी राहण्याचं रामबाण औषध आपण आज जाणून घेऊया। 84 लक्ष योनींमधून भटकत असलेला जीव भगवंताच्या कृपेने मनुष्य जन्म प्राप्त करतो। मानवी जीवनाचा एकमेव उद्देश म्हणजे स्वतःचं कल्याण करणं, म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं हा आहे। मनुष्य योनींच्या व्यतिरिक्त इतर सर्व योनींमध्ये जीव आपल्या कर्मानुसार केवळ भोग भोगतो। केवळ मनुष्यालाच ईश्वराच्या कृपेने विवेक आणि कर्म करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे। परंतु हे सामर्थ्य सुद्धा पूर्णपणे तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही पूर्णपणे निरोगी असतात। यासाठी व्यक्तीने सजग राहण्याची आवश्यकता आहे। शरीराचा मूळ स्वभाव तर निरोगी राहण्याचाच आहे, पण आपण स्वतःच्या निष्काळजीपणामुळे आजारी पडतो। काही वेळा प्रारब्धामुळे, आपल्या पूर्वकृत पापांमुळेही मनुष्य अचानक एखाद्या रोगाने ग्रस्त होतो। आपल्या शास्त्रांमध्ये ऋषी महर्षींनी सदाचार आणि शौचाचार यांच्या अंतर्गत संपूर्ण मानवजातीसाठी जीवनशैली आणि दिनचर्या मांडली आहे। याचं कर्तव्य भावनेने पालन केलं तर इहलोक आणि परलोक दोन्ही सुधारू शकतात। म्हणजेच या जगात मनुष्य निरोगी राहून सुखी होऊ शकतो आणि परलोकात पुण्याची प्राप्ती करून स्वतःच्या कल्याण मार्गाचा प्रवासी बनू शकतो। वस्तुतः आपल्या शास्त्रांमध्ये काय करावं आणि काय करू नये याबाबतचे जे नियम आहेत ते भगवंताची आज्ञा असल्यामुळे विश्वासाने आणि निष्ठेने त्यांचं पालन केलं तर या जगात आरोग्यासाठी परम उपयोगीच ठरतात। शिवाय मनुष्याला भगवत प्राप्तीचं सामर्थ्यही प्रदान करतात। सदाचार हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे। सदाचारी मनुष्याचं शरीर निरोगी, मन शांत आणि बुद्धी निर्मळ असते, तसंच त्याचं अंतःकरण लवकरच शुद्ध होतं। शुद्ध अंतःकरणच खऱ्या अर्थाने भगवंताच्या चिंतनाला आणि ध्यानासाठी योग्य असतं। त्यातच भगवंताचं स्थिर आसन लागतं। म्हणूनच मनुष्याने शास्त्रोक्त आचार जाणून घेतले पाहिजेत आणि त्यांचं पालन केलं पाहिजे। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 20 ऑगस्ट. दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिक अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार होई. देह दुःख फार अनिवार, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले, स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते, अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून, कल्पनेने सुख मानले हाती आले ऐसे नाही झाले. ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार, कारण प्रपंच दुःख रूप जाण. आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती. संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती. जगातील मानसन्मानाची गती. आधुनिक विद्येची संगती. न येईल समाधाना प्रती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला नामा परता आठव नाही ज्याला. परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला. नका करू आटा आटी, राम ठेवावा कंठी. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ देशमुखांच्या वाड्यात निवांतपणे बसले होते। त्यांच्या भोवती काही सेवेकरी आणि भक्त मंडळी जमलेली होती। एक ब्राह्मणाची बाई आपल्या 10 वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसली होती। मुलगा जन्मांध नव्हता। त्याच्या मुंजीच्या वेळेला त्याची दृष्टी अचानकपणे गेली होती। स्वामींची एक सेवेकरी शिवूबाई महाराजांना म्हणाली, स्वामी, ह्या मुलाला मुंजीपासूनच अगदी अचानकपणे दिसेनासं झालं आहे, आपली त्याच्यावर कृपा व्हावी। तेव्हा स्वामी म्हणाले, 5 अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कलकोटात येत आहेत। ह्या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल। स्वामींचं वाक्य पूर्ण होताच कर्नाटकातले 5 वैष्णव ब्राह्मण तिथे आले। स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची हा अहंकार उरी बाळगूनच आले होते। त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही। स्वामींकडे पाहिलं आणि वाड्यातच एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसले। कानडी भाषेत ते एकमेकांशी बोलू लागले। स्वामींना काय प्रश्न विचारायचे ह्याची ते आपसात जुळणी करू लागले। संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचं असा त्यांचा बेत होता। इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारली, अरे गणेशा, तू इकडे ये, माझ्याजवळ बस। हे जे 5 वैष्णव ब्राह्मण आले आहेत, त्यांच्या मनात मजविषयी काही शंका आहेत। संस्कृतमधून प्रश्नांची जुळणी चालू आहे। त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे। तो अंध मुलगा म्हणाला, स्वामी, मला तर काहीच दिसत नाही, माझी अक्षर ओळख सुद्धा झाली नाही, मी संस्कृतमधून कशी उत्तरं देऊ? तेव्हा स्वामींनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचं फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवलं। आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागलं। तो मुलगा उठून उभा राहिला। त्याने स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या 5 वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच संस्कृतमधून उत्तरं दिली। ते 5 वैष्णव एकदम लज्जित झाले। आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोळण घेऊन स्वामींची मनोभावे क्षमा मागितली आणि म्हणू लागले, आम्ही मूढ आहोत, आमचे अपराध पोटात घाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, माणसातला देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचं नामसुद्धा मुखात येत नाही। जोपर्यंत उपाध्या जाग्या आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवणसुद्धा होत नाही। त्यासाठी एकच करावं, मीपणाने जगणं कायमसाठी संपवावं, तरच जगणं सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल। एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिवषडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 8 भद्रायूची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायू 12 वर्षांचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटायला आला। सुमतीने त्याचं आनंदाने स्वागत केलं। त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्र याबरोबरच शिवार्चन आणि शिवभक्ती ही शिकवली। एक दिव्य शंख आणि खड्ग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला। पुढे पद्माकर नावाचा पुत्र सुनय आणि शिवयोग्याने दिलेली आयुध यांच्या सहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूला त्याचा शत्रू हेमरथ याच्या तावडीतून सोडवलं। काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद आणि सिमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्ती मालिनी भद्रायूला द्या असं सुचवलं। त्याला मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली। सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह तिथे आले। निमंत्रितांमध्ये वज्रबाहू देखील होता। त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला। भद्रायू आणि कीर्ती मालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपलं राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेले। एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असताना एक ब्राह्मण जोडपं धावताना दिसलं। एक वाघ त्यांच्या मागे लागला होता। भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचं रक्षण कर असं म्हणाला। भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही। त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषण देऊ लागला। त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोक परिहारार्थ त्याचं लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शवली, पण त्याचं दुःख कमी होईना। शेवटी त्याने माझी पत्नी देतो असं म्हणून कीर्ती मालिनीचं संकल्पपूर्वक दान केलं तेव्हा कुठे तो शांत झाला। त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली। तेव्हा शिवपार्वतीने तिथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरलं आणि इष्टवर मागण्यास सांगितलं। तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयता हसली आणि तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असं सांगितलं। त्यानंतर कीर्ती मालिनीला त्याच्या हवाली करून चित्रांगद, सिमंतिनी, वज्रबाहू, सुमती आणि पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझं अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले। भद्रायूने न्याय, नीती आणि धर्माने राज्य केलं आणि अंती पत्नीसह तो शिवलोकी गेला। ओम नमः शिवाय।

करिता झाला करिता शिव आराधन, त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायु बहुत दिन, राज्य करीत पृथ्वीचे, शिवकवच भस्म

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 8वा अध्याय श्रवण केला. या अध्यायाच्या श्रवणाने यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती आणि शिवकृपा होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील 38वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यातला शेवटचा जो चरण आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हा चरण असलेले 5 श्लोक आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या चरणावर, ह्या विचारावर त्याने वारंवार लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे. काय सांगितलं त्याने? मना सज्जना. आता पहिल्या चरणात आहे मना प्रार्थना. मनाला रागवून चालत नाही, त्याला प्रार्थना करून विनंती करून वळवावं लागतं. काही मुलं असतात ना, त्यांना शिक्षा करून धाक दाखवून चालत नाही, त्याला वळवून घ्यावं लागतं. तसं इथं मना प्रार्थना तुझला एक आहे, एक प्रार्थना तुला आहे. बघ जरा, जमलं तर काही करता आलं तर. रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. तर काय ह्या चरणाचा असं 2 तऱ्हेने केलेलं आहे. हे पद्य वाङ्मय जे असतं ना, त्याच्यामध्ये गद्यासारखी वाक्य तयार केलेली नसल्यामुळे त्यातला एखादा शब्द अलीकडे लावायचा का पलीकडे लावायचा याबद्दल गोंधळ असतो. मग प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. तसं इथंसुद्धा मना प्रार्थना तुझला एक आहे असं म्हटलं आहे. खाली अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यामध्ये प्रार्थना त्याला जी म्हटलेली आहे ती काय प्रार्थना केलेली आहे? कारण दुसऱ्या ओळीत त्याचा संबंध काही येत नाही आहे. दुसऱ्या ओळीत ते एकदम म्हणतात रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. आता हिथंसुद्धा 2 प्रकारे अर्थ केलेले आहेत. एक असं केलेलं आहे की रघुनाथ जो भक्त भक्ती करतो आहे त्याची भक्ती पाहून तो थक्कीत होऊन जातो, असा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की हा रघुनाथ जो आहे त्याची जी सगळी लीला चाललेली आहे त्याच्याकडे आपण थक्कीत होऊन पाहतो आहे. ही काय लीला आहे त्याची? केवढं विश्व निर्माण केलेलं आहे, कसं ते चाललेलं आहे वर्षानुवर्ष. आंब्याच्या झाडाला आंबच लागतो, केळं लागत नाही. प्रत्येक जी निसर्गरचना त्यांनी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणेच सगळं चाललेलं आहे, त्याच्यात जरा देखील बदल होत नाही. हे काय आश्चर्य आहे. म्हणून रघुनाथाचा संबंधी बोलताना तसं म्हणतात थक्कीत होऊन पाय. आता इथं पाय म्हणताना रघुनाथाने पाहायचं आहे का आपण रघुनाथाकडे पाहायचं आहे, हा अर्थ लावणं कठीण जातं. म्हणून दोन्ही तऱ्हेनं आपण बघूया दोन्हीपैकी काय होईल तो. आणि मग पुन्हा तिसऱ्या चरणात जे म्हणतायत अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. अवज्ञा करू नकोस, जी आज्ञा केलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याची अवहेलना करू नको. मग आता इथं प्रश्न असा येतो की मनाला प्रार्थना केलेली आहे, आता अवज्ञा कोण करणार आहे आणि कुणाची करणार आहे? एकाने अर्थ असा केला आहे रघुनाथ जो आहे त्याची अवज्ञा होऊ देऊ नको, तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, तो जे सांगेल त्याप्रमाणे तू कर. म्हणजे इथं जर असा अर्थ लावला की तो भक्त आहे, त्या भक्ताकडे त्याच्या भक्तीकडे रघुराज थक्कीत होऊन पाहत आहेत, तर तू त्या रघुराजाची अवज्ञा करू नकोस, तो जे सांगेल त्याप्रमाणे कर. आणि दुसरा जो अर्थ आहे त्याच्या तऱ्हेने म्हटलं मनाला प्रार्थना जर केली आहे तर अवज्ञा करू नका असं म्हणता येत नाही. कोण अवज्ञा करणार आहे? म्हणून एखाद्या चरणाचा अर्थ लावताना फार अवघड जातं, याचा अर्थ कुठं लावायचा? आता ह्याच्यात त्यांनी म्हटलं आहे तसं, अवज्ञा कदाही यदर्थी न की रे, हा जो रघुनाथ आहे ह्याची तू अवज्ञा करू नको, तो जसं सांगेल त्याप्रमाणे तू कर। काय जी तुझी साधनं असेल, तुझं जीवन असेल, जे काय निर्णय घेशील, काय जे तू ठरवशील, ते सगळंच्या सगळं त्याला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे सगळं कर। आणि त्याचा एक पुढचा अर्थ येतो की मना सज्जना राघवी वस्ती की जे, हा जो चरण सांगितलेला आहे ह्या चरणाकडे तू अवज्ञेच्या दृष्टीनं पाहू नको, दुर्लक्ष करू नको, असा एक अर्थ होतो। काय सांगितलं त्याने? हे सज्जन मना, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा। नुसतं राघवाच्याकडे जाऊन ये म्हटलं नाही त्याने, वस्ती करायची, तिथं वास्तव्य करायचं आहे, ठाण मांडून बसायचं आहे। कुठं बसायचं आहे? राघवाच्या ठिकाणी। तो राघव कसा आहे आत्ता पण बरंच वर्णन आलेलं आहे त्याचं, आणि वरच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे की तुझ्याजवळच आहे, माझ्याजवळच तो जो आहे त्याच्या ठिकाणी तू वस्ती करून राहा। याचा अर्थ आता तुझी जी दृष्टी बहिर्मुख आहे त्याला आत ठेवलेला आहे, आणि आपण बाहेरच बघतोय कुठं देव आहे, ह्या देवळात, त्या देवळात, का त्या देवळात। संत सांगतात, अरे बाबा तुझ्या आत आहे, आत जो आहे ना त्याला तू शोध, तिथं आहे निश्चित, आहे का नाही अशी शंका बाळगू नको। सर्वांना देव तिथंच सापडलाय, अंतर्मुखून जेव्हा बसले ध्यान करायला लागले, उगीच 2-5 मिनटं डोळे मिटून ध्यान झालं आणि अजून सापडलं नाही असं म्हणायचं नाही आहे, हे वर्षानुवर्ष ध्यान व्हायचं आहे, तास 2 तास 3 तास करायला पाहिजे ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे। असं जेव्हा काही होईल तेव्हा तो मना सज्जना सांगताना, हे मना ह्या तऱ्हेनं तुझं मन तयार कर आता, की आपल्याला काय करायचं, काय करायचं कळलंच नाही तर काय करणार। म्हणून मना सज्जना राघवी, सप्तमी आहे इथं, राघवाच्या ठिकाणी काय कर, वस्ती की जे कर, करावीस तू, ते तुझ्या हिताचं आहे। म्हणून संत एखादं वाक्य सांगून जातात, आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे, कोणतं वाक्य धरून राहायचं आहे, आणि कोणत्या गोष्टी जरा दुर्लक्ष केल्या तरी चालतील। संतांचं कोणतंही वागणं दुर्लक्ष करण्याजोगं नसतंच, व्यवहारातलं जरी त्यांनी सांगितलं तरी ते आपल्या हिताचं असतं, परमार्थातलं असतंच असतं। व्यवहारातलं काय आहे, जी व्यक्ती समोर येईल त्याच्या कलानी ते सांगतात, कारण आपण एखादी गोष्ट सांगितली आणि त्याला ती पटली नाही, बहुधा पटत नाही, तो पुन्हा येतच नाही, म्हणजे मग तो वळण्याची शक्यताच घेईन। त्यापेक्षा त्याच्या त्याच्या कलाने, लहान मुलाला जसा अभ्यास करायचा त्याच्या कलाने, एकदा गोडी लागली की तो लागेल करायला, तसं इथं मनाला ते वळवत आहेत, आणि त्याप्रमाणे तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा असं त्याने म्हटलं आहे। म्हण मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ।

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: माझ्या वाचनामध्ये कबीरांचा एक दोहा आला, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय.
4: हो,
3: तर कबीरदास म्हणतात की गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत समोर, तर पहिल्यांदा कोणाचा चरण स्पर्श करायचा हे कळत नाही, पण मी गुरुचा करणार, कारण गुरुमुळेच गोविंद माझ्या दारामध्ये आलेले आहेत. तर दादा, तुमच्या अनुभवातून आम्हाला गुरुचं महत्व ऐकायचं.
4: नक्कीच, आपल्या सगळ्यांना माहितीये की आपली पहिली गुरु ही आपली आई असते.
3: हा,
4: दुसरे गुरु आपले वडील असतात. आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, तिथे वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून पण गुरु मिळतात. पण जीवनातला प्रकाश दाखवणारी व्यक्ती जी आहे, जीवनामध्ये खरं ज्ञान मिळवून देणारी, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे याची जाणीव आपल्याला करून देणारी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते, त्याला आपण खऱ्या अर्थाने गुरु म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातनं, कलेच्या माध्यमातनं आपल्याला कुठे पोहोचायचंय, ती साधना किती करायची, गाण्याची असेल, नृत्याची असेल, किंवा शिक्षण घेत असताना मास्टर्स डिग्री पर्यंत कसं आपण शिक्षण घ्यायचंय आणि पुढे आपलं आयुष्य सुखाने जगण्यासाठीचा सगळा प्रवास कसा करायचा आहे, असं सांगणारी अनेक माणसं आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून येतात,
3: मार्गदर्शक असतात,
4: मार्गदर्शक म्हणून येतात.
3: हा, हा.
4: ते आपल्याला शिक्षण देतात किंवा इन्फॉर्मेशन देतात, माहिती देतात. त्या अर्थाने ते आपले शिक्षक आहेत,
3: बरोबर,
4: मार्गदर्शक आहेत. पण गुरु जो आहे तो जीवनाच्या अंतिम उत्थानाकडे किंवा मूळ उद्देशाकडे आपलं लक्ष वेधवतो. म्हणून दोन्हीमध्ये हा महत्वाचा फरक आहे. आपण भौतिक जगात जन्म घेतलेला आहे, तर या जगातले नियम आपल्याला पाळायलाच लागतात. इथे शिक्षण घेतलं किंवा कलेचा व्यासंग केला आणि आपलं जीवन जगण्यासाठी संपूर्ण जो काही प्रवास करायचा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान घेतलं, तर हे आपल्यासाठी उपयोगीच आहे. पण ह्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, तो अर्थ नेमका काय आहे याची जाणीव आपल्याला जो करून देतो त्याला गुरु असं म्हटलेलं आहे. मला गुरु या विषयावरती नाथांनी अनेक गाणी दिलेली आहेत. त्यातलं आत्ता अगदी नवीन आलेलं, परवा आलेलं गाणं जे आहे त्याच्या मुकड्याच्या दोन ओळी सांगतो. गुरु के बिना जीवन काचा, गुरु की कृपा हो तो जीवन साचा. म्हणजे काय, गुरु के बिना जीवन काचा, इथे काचा याचा अर्थ कच्चा किंवा अपूर्ण, अधुरा म्हणतो आपण ज्याला,
3: अंधळ,
4: हा, किंवा अपरिपक्व असा अर्थ घेता येतो. आणि माणसाच्या पाशी ज्ञान, बुद्धी आणि संसाराचा अनुभव असेल, पण त्याला योग्य ती दिशा आणि आत्मिक किंवा आध्यात्मिक जाणीव ती जर नसेल, तर त्याच्याशिवाय हे सगळं जीवन जे जगतो आहे ते अपूर्ण आहे. ते पूर्णत्वाला नेणारा जो आहे त्याला आपण गुरु म्हटलं. म्हणून गुरुची आपल्याला नितांत आवश्यकता असते. गुरु याचा अर्थ प्रत्येक वेळेला देहधारी मनुष्य असेल असं नाही. मनुष्य असेल, प्राणी असेल, किडा मुंगी असेल. तुम्हाला माहितीच आहे की दत्तप्रभूंनी 24 गुरु त्यांना मिळाले असं सांगितलंय. तर किडा मुंगीपासून, समुद्रापासून, आकाशापासून त्यांना जे ज्ञान झालं त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्यांना गुरु म्हटलं. एक आहे इन्फॉर्मेशन मिळणं, माहिती मिळणं, आणि एक आहे ज्ञान होणं. आणि ते भौतिक ज्ञानाच्या पलीकडचं, त्याला आध्यात्मिक असं ज्ञान म्हटलेलं आहे, ते होणं, जाणीवेची पातळीच बदलणं, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते ज्याच्यापासून मिळतं तो गुरु. तर इथे काचा आणि साचा असे जे शब्द नाथांनी दिले ते फार सुंदर आहेत. काचा म्हणजे कच्चा किंवा अपूर्ण असं म्हटलंय आणि साचा म्हणजे परिपक्व किंवा सार्थक ज्याला आपण म्हणतो ना, किंवा सत्य. साचा म्हणजे सच्चा किंवा सत्य आहे या अर्थाने. तर गुरुची कृपा आणि मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर व्यक्ती आपल्या आतमध्ये असलेल्या अहंकार, भ्रम आणि अज्ञान या सगळ्यांचा त्याग करून जीवनाचा जो वास्तविक उद्देश आहे तो समजू लागतो. आता तुम्ही म्हणाल की याच्याशिवाय सुद्धा जीवन जगतच असतो माणूस, हो की नाही? तर मग याची आवश्यकता का आहे? तर गुरु हा आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट समजवून सांगण्याच्या मार्गामध्ये ध्यान असेल, क्रिया असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, विवेक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो. माणसाचं आयुष्य हे एखाद्या मातीसारखं असतं, ज्याला म्हणतो कच्ची माती असते ना, तशी असते ती. जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतो आणि त्याचं मार्गदर्शन आपण घेतो आणि त्या मार्गदर्शनावर हुकूम आपण चालायला सुरुवात करतो तेव्हा त्या कच्च्या मातीचं एका सुंदर घड्यामध्ये रूपांतर होतं. माणसाचं जीवन हे सुरुवातीला अज्ञानाने भरलेलं आहे. गुरुच्या मार्गदर्शनाने त्याला जे ज्ञान मिळतं त्याच्यामुळे त्याचा आत्मबोधाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. आपण आयुष्यामध्ये आंधळेपणाने भटकत राहत असतो, आयुष्यभर भटकत असतो, आपल्याला त्याची जाणीव पण नसते. पण गुरु आपल्या आयुष्यामध्ये आला की तो या भटकवणाऱ्या ज्या सगळ्या बाकीच्या मोहमयी गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर करतो आणि एक दिशा देतो. त्या दिशेच्या दिशेने आपण चालायला लागलो की आपली साधना व्हायला लागते आणि त्या साधनेतनं आपल्याला आपलं अंतिम उद्दिष्ट प्राप्त होतं. माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये, कुठल्याही जीवाच्या व्यक्तिमत्वामध्ये अहंकार हा सगळ्यात मोठा भाग असतो. मुंगीला जरी छेडलं तर तिचा अहंकार दुखावला जातो आणि ती आपल्याला चावते, तिच्या सेल्फ डिफेन्ससाठी चावते, पण तिच्यामध्ये पण तो क्रोध तयार होतो आणि ती आपल्याला चावते. तर अहंकार म्हणजे अहम असा आकार, तो जेव्हा जीवभावापुरता मर्यादित असतो तेव्हा आपण फक्त भौतिक गोष्टींपुरतंच आपलं जीवन जगत असतो. ज्याच्यात मी मगाशी सांगितलं तसं की अज्ञान, भटकणे, भरकटणे, तसंच हा अहंकार जेव्हा जीवभावाचा असतो तेव्हा आपण लिमिटेड आयुष्य आणि मर्यादित विचार आणि आचरणामध्ये जीवन जगत असतो. पण गुरुच्या मार्गदर्शनाने आपल्याला समर्पणाचं महत्व कळतं. त्या समर्पणामध्ये आपला अहंकार त्यागायचा आहे. आपल्यामध्ये असलेले षड्रिपू असतील, आपल्या मध्ये चुकीच्या भावभावना भरलेल्या असतील, अविवेक असेल, मोह क्रोध आपण जे म्हणतो, लोभ असेल, या सगळ्या गोष्टी त्यागायच्या आणि समर्पण करायचं गुरुच्या चरणाशी, त्याच्या मार्गदर्शनाच्या चरणाशी. गुरुचे चरण म्हणजे भौतिक चरण नाही, तर त्याचं जे ज्ञान आहे त्याच्या चरणाशी समर्पित व्हायचं, म्हणजे तो जे सांगतोय ते समजून घेऊन तसं आपलं आयुष्य जगायचं. तर त्याचा फायदा असा होतो की आपल्या आयुष्यामध्ये शांती निर्माण होते. आणि नाथ आपल्याला कायम सांगतात की शांतता आणि स्थैर्य ही आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचायला. त्याचबरोबर हे जीवन जगताना सुद्धा याची आवश्यकता आपल्याला पदोपदी लागते, कारण जीवनामध्ये अस्थिरता आणि अशांती पदोपदी आपल्याला दिसते, त्याचा सामना करावा लागतो. आणि तो जर सामना आपण भावनेच्या आहारी वाहत जाऊन केला तर आपली दुर्दशा होते, पण तोच जर विवेकाने, वैराग्यपूर्ण, समर्पित भावनेने केला तर आपल्याला शांती मनामध्ये सहजपणाने मिळते आणि स्थैर्य आपल्या जीवनाला लाभतं. तर हे सांसारिक जीवन आपण जगत असतो त्याच्यामध्ये सांगितलं तसं की मुख्य भाग असतो आपली इमोशन्स, आणि ती इमोशन्स आपल्या अहंकाराला जोडलेली असतात. कोणी आपल्याला दुखावणार असं काही बोललं तर आपण लगेच दुखावलं जातो, कोणी आपली स्तुती केली की आपण सुखावलो जातो. म्हणजे दुसरी माणसं आपल्या इमोशन्सना कंट्रोल करत असतात. तर त्याच्या मागे कारण म्हणजे आपला अहंकार आहे. आपला अहंकार सुखावणे किंवा दुखावला जाणे याच्यातून आपली इमोशन्स इरप्ट होतात. तर जेव्हा आपण समर्पण करतो, शांतता आणि स्थैर्य आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये डेव्हलप होतं, तेव्हा हे संसारिक जीवन जगत असताना सुद्धा आपण सार्थक जीवन जगायला सुरुवात करतो. त्या जीवनातली सार्थकता आपल्याला मिळते. नाहीतर तुम्हाला प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावंच लागणारे, चांगले वाईट प्रसंग आयुष्यात येणारच आहेत. आणि त्या प्रसंगांना जर आपण भौतिक किंवा संसारिक विचारांनी किंवा अहंकारयुक्त विचारांनी जर सामोरे गेलो तर तिथे आपला विनाशच घडणार असतो. सार्थकता जीवनाची आहे, शांती आणि स्थैर्य मनामध्ये सतत असायला पाहिजे. जरा जरी हल्लं तरी पुन्हा गुरु तुम्हाला ती जागा दाखवतो आणि त्या जागेवर तो आणून सोडतो. म्हणून गुरुचं महत्व खूप आहे
3: दादा. पण गुरु आपल्याला आपणहून भेटतात का आपल्याला शोधावे लागतात?
4: हा प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. गुरु तुम्हाला शोधतो असं म्हटलेलं आहे, हो की नाही? पण ती जर आस मनामध्ये गुरु शोधायची असेल शिष्याच्या किंवा साधकाच्या, तर तो गुरुपर्यंत सहजपणाने पोहोचतो. तर आस असणे पहिली महत्वाची गोष्ट आहे तिथे. म्हणजे हे टू वे कम्युनिकेशन झालं. आपल्या मनामध्ये एक गुरु असावा अशी आस निर्माण झाली, ती इतकी प्रबळ झाली की त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ती त्या तुमच्याशी कनेक्टेड असलेल्या गुरुपर्यंत पोहोचली आणि तो गुरु तुमच्यापर्यंत पोहोचला. तर गुरु तुम्हाला शोधतो आणि तुम्ही पण गुरुला शोधलं पाहिजे. तर आपल्याला गुरु हवा आहे याचं ज्ञान किंवा याची जाणीव आपल्याला आतमध्ये व्हायला पाहिजे. तर ती जाणीव आपले आई वडील किंवा बाकीचे शिक्षक किंवा जो कोणी आपल्याला मित्र असेल मैत्रीण असेल करून देतो ही जाणीव. तो आपल्यासाठी मीडिएटर आहे किंवा तो आपला माध्यम बनतो.
3: माध्यम
4: माझ्या पण आयुष्यामध्ये माध्यम जे बनले त्यांची कथा मी मागच्या कुठल्या तरी एपिसोड मध्ये सांगितली आहे. डॉक्टर पवी वर्तक हे मला माहीत नव्हते, पण ते पुण्यामध्येच आहेत आणि ते आध्यात्मिक जगतामध्ये खूप सुंदर काम करत आहेत. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची उत्तम सांगड घातलेले असे ते गुरु आहेत. हे एका व्यक्तीने माझ्यापर्यंत पोहोचवलं, ती त्यांची माझी पहिली आणि शेवटची भेट होती. त्यापासून आजपर्यंत गेल्या 30-32 वर्षात त्या माणसाची आणि माझी भेट झालेली आहे.
3: म्हणजे त्यांनी फक्त तुम्हाला गुरुशी कनेक्ट करून दिलं.
4: त्यांनी मला डॉक्टर पवी वर्तकांशी खूप चांगल्या पद्धतीने परिचय करून कनेक्ट होण्यासाठी मदत केली.
3: दादा नाथजींची पण अशी स्टोरी आहे ना, त्या एका मॅडमने तुम्हाला त्यांच्या देवळात नेलं असं.
4: हो मागे सांगितलंच आहे, पण त्याचा एक दुसरा पहलू पण सांगतो की नाथ हे परात्पर शिव आहेत. तर त्यांना माझ्यापर्यंत काहीतरी पोचवायचं आहे, माझी भिक्षा त्यांना माझ्या झोळीत टाकायची आहे. तर त्यासाठी माझ्याकडून एक गोष्ट करणं गरजेचं होतं की मी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं. आणि त्यांनी अशी सिच्युएशन निर्माण केली की मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. पण पहिल्यांदा जेव्हा मी त्यांच्या इथे गेलो तेव्हा त्यांच्या समोर जाऊन डोकं टेकायचं आणि बसायचं ही प्रोसेस मी केलीच नाही. त्यामुळे मधल्या जो 10 वर्षाचा पिरियड माझ्या आयुष्यामध्ये गेला आणि त्यानंतर जेव्हा माझ्या एक स्टुडंट आहेत फिल्म मेकिंगच्या सौ पूनम माने, त्यांनी मला आग्रह केला आणि त्यांच्या संस्थेच्या नाथांच्या देवळामध्ये त्या मला घेऊन गेल्या. पण त्याला सुद्धा मला 7 वर्ष लागली तिथे जायला. शेवटी नाथांनी मला ढकलून तिथे आणलं की हा काही येत नाहीये तर ह्याला ओढून आणण्यासाठी त्या बाकीच्या लोकांना माध्यम म्हणून ती सिच्युएशन निर्माण केली आणि नाथांनी तिथे मला आणलं, ती दीक्षेची भिक्षा घातली आणि हा पुढचा प्रवास सुरू झाला.
3: वा वा, तुम्हाला तुमचे गुरु भेटले आणि आम्हाला तुम्ही भेटलात, हा आमचा भाग्ययोग आहे असं वाटतं. श्रोते हो, गुरु भेटणं हे एक मोठं भाग्य आहेच, पण असं एखादं माध्यम भेटणं की ज्यातनं गुरुची भेट होते ते तर महत् भाग्य आहे. आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना। संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

श्रोतेहो, स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास.

0: स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8, याचं पुनःप्रसारण रात्री 8.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, श्रावण शुद्ध अष्टमी, अर्थात 20 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। आज दुर्गाष्टमी आहे। आज दुर्वाष्टमी आहे। बृहस्पती पूजनाचा आजचा दिवस आहे। गिलबेलेनगर मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे इथे आज श्री कानिफनाथ महाराज पालखी प्रस्थान आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। निरोगी राहण्याचं रामबाण औषध आपण आज जाणून घेऊया। 84 लाख योनींमधून भटकत असलेला जीव भगवंताच्या कृपेने मनुष्य जन्म प्राप्त करतो। मानवी जीवनाचा एकमेव उद्देश म्हणजे स्वतःचं कल्याण करणं, म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं हा आहे। मनुष्य योनींच्या व्यतिरिक्त इतर सर्व योनींमध्ये जीव आपल्या कर्मानुसार केवळ भोग भोगतो। केवळ मनुष्यालाच ईश्वराच्या कृपेने विवेक आणि कर्म करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे। परंतु हे सामर्थ्य सुद्धा पूर्णपणे तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही पूर्णपणे निरोगी असतात। यासाठी व्यक्तीने सजग राहण्याची आवश्यकता आहे। शरीराचा मूळ स्वभाव तर निरोगी राहण्याचाच आहे, पण आपण स्वतःच्या निष्काळजीपणामुळे आजारी पडतो। काही वेळा प्रारब्धामुळे, आपल्या पूर्वकृत पापांमुळेही मनुष्य अचानक एखाद्या रोगाने ग्रस्त होतो। आपल्या शास्त्रांमध्ये ऋषी महर्षींनी सदाचार आणि शौचाचार यांच्या अंतर्गत संपूर्ण मानवजातीसाठी जीवनशैली आणि दिनचर्या मांडली आहे। याचं कर्तव्य भावनेने पालन केलं तर इहलोक आणि परलोक दोन्ही सुधारू शकतात। म्हणजेच या जगात मनुष्य निरोगी राहून सुखी होऊ शकतो आणि परलोकात पुण्याची प्राप्ती करून स्वतःच्या कल्याण मार्गाचा प्रवासी बनू शकतो। वस्तुतः आपल्या शास्त्रांमध्ये काय करावं आणि काय करू नये याबाबतचे जे नियम आहेत ते भगवंताची आज्ञा असल्यामुळे विश्वासाने आणि निष्ठेने त्यांचं पालन केलं तर या जगात आरोग्यासाठी परम उपयोगीच ठरतात। शिवाय मनुष्याला भगवत प्राप्तीचं सामर्थ्यही प्रदान करतात। सदाचार हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे। सदाचारी मनुष्याचं शरीर निरोगी, मन शांत आणि बुद्धी निर्मळ असते, तसंच त्याचं अंतःकरण लवकरच शुद्ध होतं। शुद्ध अंतःकरणच खऱ्या अर्थाने भगवंताच्या चिंतनाला आणि ध्यानासाठी योग्य असतं। त्यातच भगवंताचं स्थिर आसन लागतं। म्हणूनच मनुष्याने शास्त्रोक्त आचार जाणून घेतले पाहिजेत आणि त्यांचं पालन केलं पाहिजे। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय.
2: भीष्माचार्य ज्ञानाचा उपदेश युधिष्ठिराला करतायत, आणि हे युधिष्ठिराला उपदेश करत असताना ही द्रौपदी एकदम खुदकुन हसलेली मध्ये. भीष्माचार्यांनी द्रौपदीच्याकडे पाहिलं आणि द्रौपदीच्याकडे पाहिल्यानंतर बाई तू हसलीस का, तेव्हा ही द्रौपदी भीष्माचार्यांना म्हणायला लागली की महाराज, भर कौरवांच्या सभेमध्ये दुःशासनांनी मला विणेला धरून आणलं होतं, त्या ठिकाणी माझ्या वस्त्रावरती हात घातलेला होता, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता महाराज? तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं, बाई तुझं म्हणणं अगदी खरं आहे, पण त्या ठिकाणी मी दुर्योधनाच्या स्वाधीन होतो आणि दुर्योधनाच्या घरचा अन्न मी खाल्लेलं होतं. काय, जसे खावे अन्न तसं होतं मन, आणि जसे प्यावे पाणी तशी होती वाणी. दुष्टांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं आणि माझी बुद्धी सुद्धा दुष्ट झालेली होती. तेव्हा द्रौपदी अनेक दिवस झालेले आहेत, संपूर्ण कौरवकुलाचा नाश झालेला आहे, तेव्हापासून मी या बाणशैलीवर पडलेलो आहे. त्याचं कारण हे की दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे, आणि त्या अन्नाचा एक रक्ताचा कण सुद्धा माझ्या शरीरात राहता कामा नये म्हणून या बाणशैलीवरती, या शरशैलीवरती मी पहुडलेलो आहे. द्रौपदीनी भीष्माचार्यांना नमस्कार केलेला आहे, युधिष्ठिराला ज्ञानाचा उपदेश करतायत. बाबा, तुला जर निष्कृत असणारा हे हस्तिनापुराचं राज्य जर भोगायचं असेल, सर्वांच्या वरती समदृष्टीने पहा. नित्यानित्य या जगातामध्ये नित्य काय अनित्य काय या गोष्टीचा विचार कर. शमादे षटक संपत्ती काय, शम दम तितिक्षा उपरेती श्रद्धा आणि समाधान, ही समाधी षटक संपत्ती सांगितलेली. समाधी षटक संपत्तीमध्ये कुठल्याही अत्यंत शांत वृत्तीने राज्यकारभार सांभाळायचा, इंद्रियांचं दमन करायचंय, शम दम इंद्रियांचं दमन करायचंय, पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मनाचा निग्रह करायचा. नंतर तितेक्षा करायची, तितेक्षा म्हणजे सहनम सर्व दुःखांना अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितेक्षा निगद्यते. कुठल्याही प्रकारची दुःख जर आली तर ती दुःख कुठल्याही प्रकारचा विलाप न करता, सहनम सर्व दुःखांना अप्रतिकारपूर्वकम, त्या दुःखाचा प्रतिकार करायचा नाही आणि कुठल्या प्रकारचा विलाप सुद्धा करायचा नाही, ते दुःख सहन करायचंय, त्याला तितिक्षा म्हणतो. उपरती मनामध्ये मन हे अनासक्त झालं पाहिजे, जसं दुधामधून तूप बाहेर पडतं, दुधाचं दही लावलं जातं, दही घुसळल्यानंतर लोणी तयार होतं, त्या लोण्याचं तूप तयार होतं, दुधापासूनच जे तूप निघतं ते तूप पुन्हा दुधामध्ये मिसळत नाही. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे उपभोग भोगून झाल्यानंतर मन हे अनासक्त झालं पाहिजे, त्याला उपरती म्हणतात. श्रद्धा, शमाजी सत्य संपत्तीमध्ये पाचवी श्रद्धा सांगितलेली. श्रद्धा म्हणजे निगमाचार्य शास्त्रेषु भक्ती श्रद्धेति विश्रुता. निगम म्हणजे वेद आणि आचार्य म्हणजे गुरु. निगमाचार्य वाक्येषु वेद वाक्यांच्या वरती आणि गुरुवाक्यांच्या वरती भक्ती ठेवून आचरण करायचे त्याला श्रद्धा म्हणतात. आणि समाधान अंतकरणामध्ये समाधान ठेवायचे, कुठल्या प्रकारची याचना करायची नाही, अयाचित वृत्तीने राहायचे. शमाटी षटक संपत्ती भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात. आणि इहा मुद्रार्थ फलोभव विराग, याला साधन चतुष्टय संपत्ती म्हणतात. मोक्षाकरता साधन चतुष्टय संपत्ती अत्यंत आवश्यक आहे. या साधन चतुष्टय संपत्तीमध्ये पहिली संपत्ती म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक, दुसरी संपत्ती समाधी शक्ती संपत्ती, आणि तिसरी इहा मुद्रार्थ फलभोग विराग. इहा मुद्रार्थ फलभोग विराग म्हणजे पृथ्वी तलावरती जे काही भोग आहेत, जे इहलौकिक भोग आणि पारलौकिक भोग म्हणजे स्वर्गामधील लोक भोग, ते भोग जरी आपल्या पायाशी आले तरी भोगावे, बाबा या भोगांचा उपभोग घ्यावा अशा प्रकारची वृत्ती त्या ठिकाणी उद्भूत झालेली पाहिजे. मौली म्हणतात, जैसे ऐहिकीचे स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी, त्याला समाधान म्हणतात. इहा मुद्रार्थ फलोभिराग सांगितलंय. आणि चौथं साधन सांगितलंय म्हणजे मुमुक्षुत्व. मनुष्याने जन्माला आल्यापासून आपल्याला काय करायला पाहिजे, अंतकाळी आपल्याला मोक्ष कसा मिळेल अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. तेव्हा भीष्माचार्यांनी अनेक प्रकारचा उपदेश केला. तुकाराम महाराज म्हणतात, काय तुका म्हणे हे मज घडो यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा ब्रह्मज्ञानी महात्म्यांची सेवा जर मिळाली तर माझं प्रारब्ध काही विलक्षण होणार आहे, माझा दैव्याचा पार लागणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांसारखे महात्मे ते सुद्धा ब्रह्मज्ञानी लोकांची सेवा करण्याची इच्छा करतात. युधिष्ठिराला अनेक प्रकारचा उपदेश करतात. तेव्हा युधिष्ठिराला विचारलं, बाबा तुझ्या शंका मनात अजून काही शंका असतील तेव्हा विचारून घे. या युधिष्ठिराचं अंतःकरण निशंक झालेले. तेव्हा भीष्माचार्यांनी भगवंताच्याकडे पाहिलं, भगवंता मी आजपर्यंत मी कसा आहे इच्छामरणी, आजपर्यंत तुझ्या दर्शनाची इच्छा करत होतो आणि आज तू माझ्या दृष्टीसमोर आहेस. मनामध्ये रामनाम आहे, मनामध्ये कृष्ण स्मरण आहे, मनामध्ये भगवंताचं स्मरण आहे आणि दृष्टीसमोर सुद्धा भगवान आहे. तेव्हा या भीष्माचार्यांच्या देहातून जी दिव्य ज्योत बाहेर पडली ती भगवंताच्या देहामध्ये विलीन झालेली आणि भीष्माचार्यांचा पांचभौतिक देह त्या ठिकाणी पडलेला आहे. पुन्हा ह्या पाच पांडवांना घेऊन हस्तिनापुरामध्ये आलेली. भगवंतांनी कुंतीमातेकडे गेलेली. कुंतीमाता जर काय करत असेल, अंगावरती पांढरी वस्त्र धारण केलेली, संपूर्ण हस्तिनापूरचं राज्य आलेले, पण कुठल्याही अलंकारांचा किंवा कुठल्याही राजोपभोगांचा स्वीकार या कुंतीने केलेला नाही. ती कुंती काय करत असेल, कायम भगवंताचं स्मरण करते. ती भगवंताला म्हणायला लागली, भगवंता अशा संपत्तीला घेऊन काय करू ज्या संपत्तीच्यामुळे मला तुझं विस्मरण घडते. आजपर्यंत आम्ही दुःखात होतो, जेव्हा दुःखात होतो तेव्हा तू आमच्या दृष्टीसमोर होतास, पण आता ही सगळी संपत्ती आलेली, हस्तिनापुराचं राज्य आलेले, पण भगवंत तू आमच्यापासून दूर झालेला आहेस. भगवंतांनी कुंतीमातेचं हृदय ओळखलेले आणि कुंतीमातेचं सांत्वन केलेले, सुद्धा भगवंतांनी आत्याला नमस्कार केलेला आहे आणि पुन्हा भगवान कुठे गेले असतील तर द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यकारभार चाललेला होता आणि राज्यकारभार चालत असताना बलराम दादा सिंहासनावरती बसलेले, भगवान गोपाळकृष्ण त्या ठिकाणी बसलेले, अनिरुद्ध बसलेले आहे, प्रद्युम्न बसलेला आहे, सांब बसलेला आहे, ही सगळी बसलेली असताना भर दुपारच्या वेळेला एक ब्राह्मण आपल्या मुलाचं प्रेत घेऊन त्या राजदरबारामध्ये आलेले आहे. राजदरबारामध्ये आल्यानंतर तो बलराम दादाची मोठ्यानी वल्गना करायला लागलेला आहे की महाराज, माझ्या मुलामध्ये माझ्या घरामध्ये मूल जन्माला येतं, पण ते मूल मला काही कालच सुख देतं. आतापर्यंत 8 मुले झाली महाराज, एकही मूल माझ्या घरामध्ये जिवंत राहिलेलं नाही. तेव्हा हे 9 अर्भक हातामध्ये घेऊन हा ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे. तो ब्राह्मण मोठमोठ्याने बलरामाला म्हणायला लागलाय की माझ्या बालकाचा अकाली मृत्यू येते त्याचं कारण राजाचं पाप आहे. तेव्हा कर्मधर्म संयोगाने अर्जुन त्या ठिकाणी आलेला होता. अर्जुनाने हे सगळं पाहिलं, ब्राह्मण त्या ठिकाणी मोठमोठ्याने वर होते, बलराम दादा त्या ठिकाणी बाजूला बसलेले, कृष्ण त्या ठिकाणी बसलेले. तेव्हा हे क्षत्रिय राजे त्या ठिकाणी, आणि क्षत्रियांनी काय केलं पाहिजे तर ब्राह्मणांचं रक्षण केलं पाहिजे. क्षत्रियांचं कर्तव्य काय असेल तर ब्राह्मणांचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. अर्जुनाने बलरामदादाकडे पाहिलेले, बलरामदादा एकदम शांत बसलेले, कृष्णही एकदम शांत बसलेला आहे. कृष्णांनी विचार केला या ब्राह्मणाचं प्रारब्ध काही विचित्र आहे. तेव्हा अर्जुन कृष्णाकडे पाहतोय आणि कृष्णाला सांगितलं, बाबा कृष्ण अरे या ब्राह्मणाचं हे मूल वाचलं पाहिजे. तेव्हा कृष्णाने सांगितलं, अर्जुना प्रत्येकाच्या प्रारब्धाची गती काही विलक्षण आहे. त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचं आयुष्य जेवढं होतं तेवढा वेळ ते जिवंत राहिलेले आणि नंतर त्याचा तो गतप्राण झालेला आहे. त्यामुळे त्याचं प्रारब्ध जेवढं होतं प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही. तेव्हा अर्जुनाला स्वतःच्या गांडीव धनुष्याचा अहंकार होता. अर्जुनाने विचार केला की बाबा मी कसा आहे, क्षत्रिय कुलामध्ये जन्माला आलेले. तेव्हा अर्जुनाने ब्राह्मणाकडे पाहिलं आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, बाबा हा मुला आता गतप्राण झालेला आहे, आता या मुलाला तुम्ही वाचू शकत नाही, याचं प्रारब्ध मी बदलू शकत नाही, पण जेव्हा दुसरा 10वा मुलगा जन्माला येईल तेव्हा मात्र मी तुझ्या घराचं संरक्षण करीन, मृत्यूला आतमध्ये प्रवेश करू देणार नाही. तेव्हा ब्राह्मणाचं सांत्वन केलेले आणि ब्राह्मण पुन्हा घरी गेलेलं आहे. या अर्जुनाने जर काय केलं असेल, अर्जुनाला भगवान शंकराने पाशुपतास्त्र दिलेलं होतं, शंकरांना प्रसन्न करून घेतलेलं होतं अर्जुनाने, आणि या अर्जुनाने स्वतःच्या बाणाने या ब्राह्मणाच्या घरी घराच्या भोवती बाणांचं कवच निर्माण केलं होतं. पुन्हा काही कालांतरानंतर जेव्हा या ब्राह्मणाची पत्नी गर्भवती झालेली, 9 मास 9 दिवस पूर्ण झालेले आणि बालकाच्या ओरडण्याचा आवाज आलेला आहे, रडण्याचा आवाज आलेला आहे, रडण्याचा आवाज आल्याबरोबर हा अर्जुन अत्यंत सावध झालेला आहे. पण त्या ब्राह्मणाचं प्रारब्ध विलक्षण होतं, ब्राह्मणाचं प्रारब्ध विलक्षण असल्यामुळं पुन्हा मृत्यूने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि ते बालक सुद्धा त्या ठिकाणी मृतप्राय झालेले. ते अर्भ घेऊन तो ब्राह्मण बाहेर आलेला आहे. बाहेर आल्यानंतर हा अर्जुन त्या ब्राह्मणाचं सांत्वन करतोय, ब्राह्मण देवता काही काळजी करू नका, तुमची आतापर्यंत जी 9 मुलं गेलेली त्या 9 मुलांना सुद्धा मी परत घेऊन येईन. तेव्हा अर्जुन जर कुठे गेला असेल तर अर्जुनाला स्वतःच्या गांडीव धनुष्याचा अहंकार होता. अर्जुन यमलोकामध्ये गेलेला आहे, यावेळेस भगवंताला विचारले सुद्धा नाही. प्रत्येक कर्म करतेवेळेस अर्जुन हा भगवंताला विचारल्याशिवाय जात नव्हता, पण आज अहंकार आहे. अर्जुनाला सुद्धा वाटलं की आज भगवंताचं सुद्धा काही चालत नाही, बलराम दादाचं काही चालत नाही, धनुर्धर असलेले अनिरुद्ध त्या ठिकाणी या क्षत्रियांचं काही चालत नाही. तेव्हा अर्जुनाला या गांडीव धनुष्याचा अहंकार असल्यामुळे अर्जुनाने पहिल्यांदा जर काय केलं असेल शंकराचं स्मरण केलं आणि शंकराचं स्मरण करून स्वतः यमलोकामध्ये गेले. यमलोकामध्ये गेल्यानंतर चित्रगुप्ताला विचारलं किंवा या ब्राह्मणाची मुलं कुठे, तेव्हा यमलोकामध्ये सुद्धा ती मुलं नव्हती. पुन्हा वरुण लोकामध्ये गेलेला आहे अर्जुन, वरुण लोकामध्ये सुद्धा या ब्राह्मणाची मुले दिसेन. नैऋत्य कोणाला, आग्नेय दिशेला गेलेलं आहे, आग्नेय दिशेला सुद्धा त्या ब्राह्मणाची मुले दिसेन. सगळीकडे पाहिलं, स्वर्गामध्ये पाहिलं, यमलोकामध्ये पाहिलं, वरुण लोकामध्ये पाहिलं, वायू लोकामध्ये पाहिलं, कुठेही त्या ब्राह्मणाची मुले दिसेनात. म्हणून हा अर्जुन पुन्हा कुठे आला असेल द्वारकेमध्ये आलेला आहे. आणि या अर्जुन पण केला होता, जोपर्यंत या ब्राह्मणाची मुलं येत नाहीत तोपर्यंत मी या अन्न ग्रहण करणार नाही, आणि ठरल्या वेळेप्रमाणे त्या ब्राह्मणाची मुलं जर नाही आली तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करीन, अग्निमध्ये माझा देह जाळून घेईन, अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली होती. तेव्हा सूर्यास्त झालेला आहे आणि अजून ब्राह्मणाची मुलं मिळालेली नाही. तेव्हा अर्जुनाने काय केलं असेल, समोर अग्निकुंड पेटवलेले आणि हा अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करणार तेवढ्यात भगवान त्या ठिकाणी आलेले आणि भगवंतांनी अर्जुनाला बरोबर घेतलेले. आणि भगवान जर कुठे गेले असेल तर नागलोकामध्ये घेऊन गेलेले आणि नागलोकामध्ये जाऊन त्या सगळ्या ब्राह्मणांच्या मुलाला घेऊन आलेले. त्या मुलाला घेऊन आल्यानंतर त्या ब्राह्मणाला अत्यंत आनंद झालेला आहे. अर्जुनानी भगवंताला साष्टांग दंडवत घेतलेले आहे. अर्जुनाचं त्या ठिकाणी गर्वहरण केलेले. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, भगवंता आता याच्यानंतर असा अहंकार करणार नाही. तुम्हाला माझ्या गांडीव धनुष्याचा अहंकार होता तो अहंकार आता गर्भगली झालेला आहे. आजपर्यंत जो विजय मी मिळालेला होता त्याची शक्ती ही तुझी. तुझ्या शक्तीमुळे, तुझ्या कृपानुग्रहामुळे मी अत्यंत दुर्धर असणारी ही कौरवसेना, त्या कौरवसेनेवरती मी विजय मिळवलेला आहे. तेव्हा आता कुठल्याही प्रकारचा अहंकार करणार नाही. तेव्हा भगवंतानी अर्जुनाचं सांत्वन केले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील 38वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यातला शेवटचा जो चरण आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हा चरण असलेले 5 श्लोक आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या चरणावर, ह्या विचारावर त्याने वारंवार लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे. काय सांगितलं त्याने? मना सज्जना. आता पहिल्या चरणात आहे मना प्रार्थना. मनाला रागवून चालत नाही, त्याला प्रार्थना करून विनंती करून वळवावं लागतं. काही मुलं असतात ना, त्यांना शिक्षा करून धाक दाखवून चालत नाही, त्याला वळवून घ्यावं लागतं. तसं इथं मना प्रार्थना तुझला एक आहे, एक प्रार्थना तुला आहे. बघ जरा, जमलं तर काही करता आलं तर. रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. तर काय ह्या चरणाचा असं 2 तऱ्हेने केलेलं आहे. हे पद्य वाङ्मय जे असतं ना, त्याच्यामध्ये गद्यासारखी वाक्य तयार केलेली नसल्यामुळे त्यातला एखादा शब्द अलीकडे लावायचा का पलीकडे लावायचा याबद्दल गोंधळ असतो. मग प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. तसं इथंसुद्धा मना प्रार्थना तुझला एक आहे असं म्हटलं आहे. खाली अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यामध्ये प्रार्थना त्याला जी म्हटलेली आहे ती काय प्रार्थना केलेली आहे? कारण दुसऱ्या ओळीत त्याचा संबंध काही येत नाही आहे. दुसऱ्या ओळीत ते एकदम म्हणतात रघुनाथ थक्कीत होऊन पाय. आता हिथंसुद्धा 2 प्रकारे अर्थ केलेले आहेत. एक असं केलेलं आहे की रघुनाथ जो भक्त भक्ती करतो आहे त्याची भक्ती पाहून तो थक्कीत होऊन जातो, असा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की हा रघुनाथ जो आहे त्याची जी सगळी लीला चाललेली आहे त्याच्याकडे आपण थक्कीत होऊन पाहतोय. काय लीला आहे त्याची, केवढं विश्व निर्माण केलेलं आहे, कसं ते चाललेलं आहे वर्षानुवर्ष. आंब्याच्या झाडाला आंबच लागतो, केळं लागत नाही. प्रत्येक जी निसर्गरचना त्यांनी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणेच सगळं चाललेलं आहे, त्याच्यात जरा देखील बदल होत नाही. हे काय आश्चर्य आहे. म्हणून रघुनाथाचा संबंधी बोलताना तसं म्हणतात थक्कीत होऊन पाय. आता इथं पाय म्हणताना रघुनाथाने पाहायचं आहे का आपण रघुनाथाकडे पाहायचं आहे, हा अर्थ लावणं कठीण जातं. म्हणून दोन्ही तऱ्हेनं आपण बघूया दोन्हीपैकी काय होईल तो. आणि मग पुन्हा तिसऱ्या चरणात जे म्हणतात अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. अवज्ञा करू नकोस, जी आज्ञा केलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याची अवहेलना करू नको. मग आता इथं प्रश्न असा येतो की मनाला प्रार्थना केलेली आहे, आता अवज्ञा कोण करणार आहे आणि कुणाची करणार आहे? एकाने अर्थ असा केला आहे रघुनाथ जो आहे त्याची अवज्ञा होऊ देऊ नको, तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, तो जे सांगेल त्याप्रमाणे तू कर. म्हणजे इथं जर असा अर्थ लावला की तो भक्त आहे, त्या भक्ताकडे त्याच्या भक्तीकडे रघुराज थक्कीत होऊन पाहत आहेत, तर तू त्या रघुराजाची अवज्ञा करू नकोस, तो जे सांगेल त्याप्रमाणे कर. आणि दुसरा जो अर्थ आहे त्याच्या तऱ्हेने म्हटलं मनाला प्रार्थना जर केली आहे तर अवज्ञा करू नका असं म्हणता येत नाही. कोण अवज्ञा करणार आहे? म्हणून एखाद्या चरणाचा अर्थ लावताना फार अवघड जातं, याचा अर्थ कुठं लावायचा. आता ह्याच्यात त्यांनी म्हटलं आहे तसं, अवज्ञा कदाही यदर्थी न की रे, हा जो रघुनाथ आहे ह्याची तू अवज्ञा करू नको, तो जसं सांगेल त्याप्रमाणे तू कर. काय जी तुझी साधनं असेल, तुझं जीवन असेल, जे काय निर्णय घेशील, काय जे तू ठरवशील, ते सगळंच्या सगळं त्याला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे सगळं कर. आणि त्याचा एक पुढचा अर्थ येतो की मना सज्जना राघवी वस्ती की जे, हा जो चरण सांगितलेला आहे ह्या चरणाकडे तू अवज्ञेच्या दृष्टीनं पाहू नको, दुर्लक्ष करू नको, असा एक अर्थ होतो. काय सांगितलं त्याने, हे सज्जन मना, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा. नुसतं राघवाच्याकडे जाऊन ये म्हटलं नाही त्याने, वस्ती करायची, तिथं वास्तव्य करायचं आहे, ठाण मांडून बसायचं आहे. कुठं बसायचं आहे? राघवाच्या ठिकाणी. तो राघव कसा आहे आत्ता पण बरंच वर्णन आलेलं आहे त्याचं, आणि वरच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे की तुझ्याजवळच आहे, माझ्याजवळच तो जो आहे त्याच्या ठिकाणी तू वस्ती करून राहा. याचा अर्थ आता तुझी जी दृष्टी बहिर्मुख आहे त्याला आत ठेवलेला आहे, आणि आपण बाहेरच बघतोय कुठं देव आहे, ह्या देवळात, त्या देवळात, का त्या देवळात. संत सांगतात, अरे बाबा तुझ्या आत आहे, आत जो आहे ना त्याला तू शोध, तिथं आहे निश्चित, आहे का नाही अशी शंका बाळगू नको. सर्वांना देव तिथंच सापडलाय. अंतर्मुखून जेव्हा बसले, ध्यान करायला लागले, उगीच 2-5 मिनटं डोळे मिटून ध्यान झालं आणि अजून सापडलं नाही असं म्हणायचं नाही आहे, हे वर्षानुवर्ष ध्यान व्हायचं आहे. तास, 2 तास, 3 तास करायला पाहिजे ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे. असं जेव्हा काही होईल तेव्हा तो मना सज्जना सांगताना, हे मना ह्या तऱ्हेनं तुझं मन तयार कर आता, की आपल्याला काय करायचं, काय करायचं आहे कळलंच नाही तर काय करणार. म्हणून मना सज्जना राघवी, सप्तमी आहे इथं, राघवाच्या ठिकाणी काय कर, वस्ती की जे कर, करावीस तू, ते तुझ्या हिताचं आहे. म्हणून संत एखादं वाक्य सांगून जातात, आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे, कोणतं वाक्य धरून राहायचं आहे, आणि कोणत्या गोष्टी जरा दुर्लक्ष केल्या तरी चालतील. संतांचं कोणतंही वागणं दुर्लक्ष करण्याजोगं नसतंच. व्यवहारातलं जरी त्यांनी सांगितलं तरी ते आपल्या हिताचं असतं, परमार्थातलं असतंच असतं. व्यवहारातलं काय आहे, जी व्यक्ती समोर येईल त्याच्या कलानी ते सांगतात, कारण आपण एखादी गोष्ट सांगितली आणि त्याला ती पटली नाही, बहुधा पटत नाही, तो पुन्हा येतच नाही, म्हणजे मग तो वळण्याची शक्यताच घेईन. त्यापेक्षा त्याच्या त्याच्या कलाने, लहान मुलाला जसा अभ्यास करायचा त्याच्या कलाने, एकदा गोडी लागली की तो लागेल करायला, तसं इथं मनाला ते वळवत आहेत, आणि त्याप्रमाणे तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा असं त्याने म्हटलं आहे. म्हण मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: माझ्या वाचनामध्ये कबीरांचा एक दोहा आला, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय.
4: हो,
3: तर कबीरदास म्हणतात की गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत समोर, तर पहिल्यांदा कोणाचा चरण स्पर्श करायचा हे कळत नाही, पण मी गुरुचा करणार कारण गुरुमुळेच गोविंद माझ्या दारामध्ये आलेले आहेत. तर दादा, तुमच्या अनुभवातून आम्हाला गुरुचं महत्व ऐकायचंय.
4: नक्कीच, आपल्या सगळ्यांना माहितीये की आपली पहिली गुरु ही आपली आई असते.
3: हा,
4: दुसरे गुरु आपले वडील असतात. आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, तिथे वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून पण गुरु मिळतात. पण जीवनातला प्रकाश दाखवणारी व्यक्ती जी आहे, जीवनामध्ये खरं ज्ञान मिळवून देणारी, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे याची जाणीव आपल्याला करून देणारी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते, त्याला आपण खऱ्या अर्थाने गुरु म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातनं, कलेच्या माध्यमातनं आपल्याला कुठे पोहोचायचंय, ती साधना किती करायची, गाण्याची असेल, नृत्याची असेल, किंवा शिक्षण घेत असताना मास्टर्स डिग्री पर्यंत कसं आपण शिक्षण घ्यायचंय आणि पुढे आपलं आयुष्य सुखाने जगण्यासाठीचा सगळा प्रवास कसा करायचा आहे, असं सांगणारी अनेक माणसं आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून येतात,
3: मार्गदर्शक असतात,
4: मार्गदर्शक म्हणून येतात. ते आपल्याला शिक्षण देतात किंवा इन्फॉर्मेशन देतात, माहिती देतात. त्या अर्थाने ते आपले शिक्षक आहेत,
3: बरोबर,
4: मार्गदर्शक आहेत. पण गुरु जो आहे तो जीवनाच्या अंतिम उत्थानाकडे किंवा मूळ उद्देशाकडे आपलं लक्ष वेधवतो. म्हणून दोन्हीमध्ये हा महत्वाचा फरक आहे. आपण भौतिक जगात जन्म घेतलेला आहे तर या जगातले नियम आपल्याला पाळायलाच लागतात. ते शिक्षण घेतलं किंवा कलेचा व्यासंग केला आणि आपलं जीवन जगण्यासाठी संपूर्ण जो काही प्रवास करायचा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान घेतलं तर हे आपल्यासाठी उपयोगीच आहे. पण ह्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, तो अर्थ नेमका काय आहे याची जाणीव आपल्याला जो करून देतो त्याला गुरु असं म्हटलेलं आहे. मला गुरु या विषयावरती नाथांनी अनेक गाणी दिलेली आहेत. त्यातलं आत्ता अगदी नवीन आलेलं, परवा आलेलं गाणं जे आहे त्याच्या मुकड्याच्या दोन ओळी सांगतो. गुरु के बिना जीवन काचा, गुरु की कृपा हो तो जीवन साचा. म्हणजे काय, गुरु के बिना जीवन काचा, इथे काचा याचा अर्थ कच्चा किंवा अपूर्ण, अधुरा म्हणतो आपण ज्याला,
3: अंधळ,
4: हा, किंवा अपरिपक्व असा अर्थ घेता येतो. आणि माणसाच्या पाशी ज्ञान, बुद्धी आणि संसाराचा अनुभव असेल पण त्याला योग्य ती दिशा आणि आत्मिक किंवा आध्यात्मिक जाणीव ती जर नसेल तर त्याच्याशिवाय हे सगळं जीवन जे जगतो आहे ते अपूर्ण आहे. ते पूर्णत्वाला नेणारा जो आहे त्याला आपण गुरु म्हंटल. म्हणून गुरुची आपल्याला नितांत आवश्यकता असते. गुरु याचा अर्थ प्रत्येक वेळेला देहधारी मनुष्य असेल असं नाही. मनुष्य असेल, प्राणी असेल, किडामुंगी असेल, तुम्हाला माहितीच आहे की दत्तप्रभूंनी 24 गुरु त्यांना मिळाले असं सांगितलंय. तर किडामुंगीपासून, समुद्रापासून, आकाशापासून त्यांना जे ज्ञान झालं त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्यांना गुरु म्हटलं. एक आहे इन्फॉर्मेशन मिळणं, माहिती मिळणं, आणि एक आहे ज्ञान होणं. आणि ते भौतिक ज्ञानाच्या पलीकडचं, त्याला आध्यात्मिक असं ज्ञान म्हटलेलं आहे, ते होणं, जाणीवेची पातळीच बदलणं, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते ज्याच्यापासून मिळतं तो गुरु. तर इथे काचा आणि साचा असं जे शब्द नाथांनी दिलेत ते फार सुंदर आहेत. काचा म्हणजे कच्चा किंवा अपूर्ण असं म्हटलंय आणि साचा म्हणजे परिपक्व किंवा सार्थक ज्याला आपण म्हणतो ना, किंवा सत्य. साचा म्हणजे सच्चा किंवा सत्य या अर्थाने. तर गुरुची कृपा आणि मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर व्यक्ती आपल्या आतमध्ये असलेला अहंकार, भ्रम आणि अज्ञान या सगळ्यांचा त्याग करून जीवनाचा जो वास्तविक उद्देश आहे तो समजू लागतो. आता तुम्ही म्हणाल की याच्याशिवाय सुद्धा जीवन जगतच असतो माणूस, हो की नाही? तर मग याची आवश्यकता का आहे? तर गुरु हा आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट समजवून सांगण्याच्या मार्गामध्ये ध्यान असेल, क्रिया असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, विवेक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो. माणसाचं आयुष्य हे एखाद्या मातीसारखं असतं, ज्याला म्हणतो कच्ची माती असते ना, तशी असते ती. जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतो आणि त्याचं मार्गदर्शन आपण घेतो आणि त्या मार्गदर्शनावर हुकूम आपण चालायला सुरुवात करतो, तेव्हा त्या कच्च्या मातीचं एका सुंदर घड्यामध्ये रूपांतर होतं. माणसाचं जीवन हे सुरुवातीला अज्ञानाने भरलेलं आहे. गुरुच्या मार्गदर्शनाने त्याला जे ज्ञान मिळतं त्याच्यामुळे त्याचा आत्मबोधाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. आपण आयुष्यामध्ये आंधळेपणाने भटकत राहत असतो, आयुष्यभर भटकत असतो, आपल्याला त्याची जाणीव पण नसते. पण गुरु आपल्या आयुष्यामध्ये आला की तो या भटकवणाऱ्या ज्या सगळ्या बाकीच्या मोहमयी गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर करतो आणि एक दिशा देतो. त्या दिशेच्या दिशेने आपण चालायला लागलो की आपली साधना व्हायला लागते आणि त्या साधनेतनं आपल्याला आपलं अंतिम उद्दिष्ट प्राप्त होतं. माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये, कुठल्याही जीवाच्या व्यक्तिमत्वामध्ये अहंकार हा सगळ्यात मोठा भाग असतो. मुंगीला जरी छेडलं तर तिचा अहंकार दुखावला जातो आणि ती आपल्याला चावते, तिच्या सेल्फ डिफेन्ससाठी चावते, पण तिच्यामध्ये पण तो क्रोध तयार होतो आणि ती आपल्याला चावते. तर अहंकार म्हणजे अहम असा आकार, तो जेव्हा जीवभावापुरता मर्यादित असतो तेव्हा आपण फक्त भौतिक गोष्टींपुरतंच आपलं जीवन जगत असतो. ज्याच्यात मी मगाशी सांगितलं तसं की अज्ञान, भटकणे, भरकटणे, तसंच हा अहंकार जेव्हा जीवभावाचा असतो तेव्हा आपण लिमिटेड आयुष्य आणि मर्यादित विचार आणि आचरणामध्ये जीवन जगत असतो. पण गुरुच्या मार्गदर्शनाने आपल्याला समर्पणाचं महत्व कळतं. त्या समर्पणामध्ये आपला अहंकार त्यागायचा आहे. आपल्यामध्ये असलेले षड्रिपू असतील, आपल्या मध्ये चुकीच्या भावभावना भरलेल्या असतील, अविवेक असेल, मोह क्रोध आपण जे म्हणतो, लोभ असेल, या सगळ्या गोष्टी त्यागायच्या आणि समर्पण करायचं गुरुच्या चरणाशी, त्याच्या मार्गदर्शनाच्या चरणाशी. गुरुचे चरण म्हणजे भौतिक चरण नाही, तर त्याचं जे ज्ञान आहे त्याच्या चरणाशी समर्पित व्हायचं, म्हणजे तो जे सांगतोय ते समजून घेऊन तसं आपलं आयुष्य जगायचं. तर त्याचा फायदा असा होतो की आपल्या आयुष्यामध्ये शांती निर्माण होते. आणि नाथ आपल्याला कायम सांगतात की शांतता आणि स्थैर्य ही आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचायला. त्याचबरोबर हे जीवन जगताना सुद्धा याची आवश्यकता आपल्याला पदोपदी लागते, कारण जीवनामध्ये अस्थिरता आणि अशांती पदोपदी आपल्याला दिसते, त्याचा सामना करावा लागतो. आणि तो जर सामना आपण भावनेच्या आहारी वाहत जाऊन केला तर आपली दुर्दशा होते, पण तोच जर विवेकाने, वैराग्यपूर्ण, समर्पित भावनेने केला तर आपल्याला शांती मनामध्ये सहजपणाने मिळते आणि स्थैर्य आपल्या जीवनाला लाभतं. तर हे सांसारिक जीवन आपण जगत असतो त्याच्यामध्ये सांगितलं तसं की मुख्य भाग असतो आपली इमोशन्स, आणि ती इमोशन्स आपल्या अहंकाराला जोडलेली असतात. कोणी आपल्याला दुखावणार असं काही बोललं तर आपण लगेच दुखावलं जातो, कोणी आपली स्तुती केली की आपण सुखावलो जातो. म्हणजे दुसरी माणसं आपल्या इमोशन्सना कंट्रोल करत असतात. तर त्याच्या मागे कारण म्हणजे आपला अहंकार आहे. आपला अहंकार सुखावणे किंवा दुखावला जाणे याच्यातून आपली इमोशन्स इरप्ट होतात. तर जेव्हा आपण समर्पण करतो, शांतता आणि स्थैर्य आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये डेव्हलप होतं, तेव्हा हे सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा आपण सार्थक जीवन जगायला सुरुवात करतो. त्या जीवनातली सार्थकता आपल्याला मिळते. नाहीतर तुम्हाला प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावंच लागणार आहे. चांगले वाईट प्रसंग आयुष्यात येणारच आहेत आणि त्या प्रसंगांना जर आपण भौतिक किंवा संसारिक विचारांनी किंवा अहंकारयुक्त विचारांनी जर सामोरे गेलो तर तिथे आपला विनाशच घडणार असतो. सार्थकता जीवनाची आहे शांती आणि स्थैर्य मनामध्ये सतत असायला पाहिजे. जरा जरी हल्लं तरी पुन्हा गुरु तुम्हाला ती जागा दाखवतो आणि त्या जागेवर तो आणून सोडतो. म्हणून गुरुचं महत्व खूप आहे
3: दादा. पण गुरु आपल्याला आपणहून भेटतात का आपल्याला शोधावे लागतात?
4: हा प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. गुरु तुम्हाला शोधतो असं म्हटलेलं आहे हो की नाही? पण ती जर आस मनामध्ये गुरु शोधायची असेल शिष्याच्या किंवा साधकाच्या तर तो गुरुपर्यंत सहजपणाने पोहोचतो. तर आस असणे पहिली महत्वाची गोष्ट आहे तिथे. म्हणजे हे टू वे कम्युनिकेशन झालं. आपल्या मनामध्ये एक गुरु असावा अशी आस निर्माण झाली, ती इतकी प्रबळ झाली की त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ती त्या तुमच्याशी कनेक्टेड असलेल्या गुरुपर्यंत पोहोचली आणि तो गुरु तुमच्यापर्यंत पोहोचला. तर गुरु तुम्हाला शोधतो आणि तुम्ही पण गुरुला शोधलं पाहिजे. तर आपल्याला गुरु हवा आहे याचं ज्ञान किंवा याची जाणीव आपल्याला आतमध्ये व्हायला पाहिजे. तर ती जाणीव आपले आई वडील किंवा बाकीचे शिक्षक किंवा जो कोणी आपल्याला मित्र असेल मैत्रीण असेल करून देतो. ही जाणीव तो आपल्यासाठी मीडिएटर आहे किंवा तो आपला माध्यम बनतो.
3: माध्यम
4: माझ्या पण आयुष्यामध्ये माध्यम जे बनले त्यांची कथा मी मागच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये सांगितली आहे. डॉक्टर पवी वर्तक हे मला माहीत नव्हते पण ते पुण्यामध्येच आहेत आणि ते आध्यात्मिक जगतामध्ये खूप सुंदर काम करत आहेत. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची उत्तम सांगड घातलेले असे ते गुरु आहेत. हे एका व्यक्तीने माझ्यापर्यंत पोहोचवलं. ती त्यांची माझी पहिली आणि शेवटची भेट होती. त्यापासून आजपर्यंत गेल्या 30-32 वर्षात त्या माणसाची आणि माझी भेट झालेली आहे.
3: म्हणजे त्यांनी फक्त तुम्हाला गुरुशी कनेक्ट करून दिलं.
4: त्यांनी मला डॉक्टर पवी वर्तकांशी खूप चांगल्या पद्धतीने परिचय करून कनेक्ट होण्यासाठी मदत केली.
3: दादा नाथजींची पण अशी स्टोरी आहे ना, त्या एका मॅडमनी तुम्हाला त्यांच्या देवळात नेलं असं.
4: हो मागे सांगितलंच आहे पण त्याचा एक दुसरा पहलू पण सांगतो की नाथ हे परात्पर शिव आहेत. तर त्यांना माझ्यापर्यंत काहीतरी पोहोचवायचं आहे, माझी भिक्षा त्यांना माझ्या झोळीत टाकायची आहे. तर त्यासाठी माझ्याकडून एक गोष्ट करणं गरजेचं होतं की मी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यांनी अशी सिच्युएशन निर्माण केली की मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. पण पहिल्यांदा जेव्हा मी त्यांच्या इथे गेलो तेव्हा त्यांच्या समोर जाऊन डोकं टेकायचं आणि बसायचं ही प्रोसेस मी केलीच नाही. त्यामुळे मधल्या जो 10 वर्षाचा पिरियड माझ्या आयुष्यामध्ये गेला आणि त्यानंतर जेव्हा माझ्या एक स्टुडंट आहेत फिल्म मेकिंगच्या सौ पूनम माने, त्यांनी मला आग्रह केला आणि त्यांच्या संस्थेच्या नाथांच्या देवळामध्ये त्या मला घेऊन गेल्या. पण त्याला सुद्धा मला 7 वर्षे लागली तिथे जायला. शेवटी नाथाने मला ढकलून तिथे आणलं की हा काही येत नाहीये तर याला ओढून आणण्यासाठी त्या बाकीच्या लोकांना माध्यम म्हणून ती सिच्युएशन निर्माण केली आणि नाथांनी तिथे मला आणलं, ती दीक्षेची भिक्षा घातली आणि हा पुढचा प्रवास सुरू झाला.
3: वा वा, तुम्हाला तुमचे गुरु भेटले आणि आम्हाला तुम्ही भेटलात, हा आमचा भाग्ययोग आहे असं वाटतं. श्रोतेहो, गुरु भेटणं हे एक मोठं भाग्य आहेच, पण असं एखादं माध्यम भेटणं की ज्यातनं गुरुची भेट होते ते तर महत् भाग्य आहे. आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, YouTube चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ती के अमीट स्वरों का हिंदी भक्ती संगीत कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ देशमुखांच्या वाड्यात निवांतपणे बसले होते। त्यांच्या भोवती काही सेवेकरी आणि भक्त मंडळी जमलेली होती। एक ब्राह्मणाची बाई आपल्या 10 वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसली होती। मुलगा जन्मांध नव्हता। त्याच्या मुंजीच्या वेळेला त्याची दृष्टी अचानकपणे गेली होती। स्वामींची एक सेवेकरी शिवूबाई महाराजांना म्हणाली, स्वामी, ह्या मुलाला मुंजीपासूनच अगदी अचानकपणे दिसेनासं झालं आहे, आपली त्याच्यावर कृपा व्हावी। तेव्हा स्वामी म्हणाले, 5 अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कलकोटात येत आहेत। ह्या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल। स्वामींचं वाक्य पूर्ण होताच कर्नाटकातले 5 वैष्णव ब्राह्मण तिथे आले। स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची हा अहंकार उरी बाळगूनच आले होते। त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही। स्वामींकडे पाहिलं आणि वाड्यातच एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसले। कानडी भाषेत ते एकमेकांशी बोलू लागले। स्वामींना काय प्रश्न विचारायचे ह्याची ते आपसात जुळणी करू लागले। संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचं असा त्यांचा बेत होता। इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारली, अरे गणेशा, तू इकडे ये, माझ्याजवळ बस। हे जे 5 वैष्णव ब्राह्मण आले आहेत, त्यांच्या मनात मजविषयी काही शंका आहेत। संस्कृतमधून प्रश्नांची जुळणी चालू आहे। त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे। तो अंध मुलगा म्हणाला, स्वामी, मला तर काहीच दिसत नाही, माझी अक्षर ओळख सुद्धा झाली नाही, मी संस्कृतमधून कशी उत्तरं देऊ? तेव्हा स्वामींनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचं फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवलं। आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागलं। तो मुलगा उठून उभा राहिला। त्याने स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या 5 वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच संस्कृतमधून उत्तरं दिली। ते 5 वैष्णव एकदम लज्जित झाले। आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोळण घेऊन स्वामींची मनोभावे क्षमा मागितली आणि म्हणू लागले, आम्ही मूढ आहोत, आमचे अपराध पोटात घाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, माणसातला देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचं नामसुद्धा मुखात येत नाही। जोपर्यंत उपाध्या जाग्या आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवणसुद्धा होत नाही। त्यासाठी एकच करावं, मीपणाने जगणं कायमसाठी संपवावं, तरच जगणं सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल। एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 20 ऑगस्ट. दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिक अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार होई. देह दुःख फार अनिवार, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले, स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते, अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून, कल्पनेने सुख मानले हाती आले ऐसे नाही झाले. ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार, कारण प्रपंच दुःख रूप जाण. आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती. संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती. जगातील मानसन्मानाची गती. आधुनिक विद्येची संगती. न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला नामा परता आठव नाही ज्याला. परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला. नका करू आटा आटी, राम ठेवावा कंठी. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या

0: एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ, श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 8 भद्रायूची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायू 12 वर्षांचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटायला आला। सुमतीने त्याचं आनंदाने स्वागत केलं। त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्र याबरोबरच शिवार्चन आणि शिवभक्ती ही शिकवली। एक दिव्य शंख आणि खड्ग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला। पुढे पद्माकर नावाचा पुत्र सुनय आणि शिवयोग्याने दिलेली आयुध यांच्या सहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूला त्याचा शत्रू हेमरथ याच्या तावडीतून सोडवलं। काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद आणि सिमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्ती मालिनी भद्रायूला द्या असं सुचवलं। त्याला मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली। सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह तिथे आले। निमंत्रितांमध्ये वज्रबाहू देखील होता। त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला। भद्रायू आणि कीर्ती मालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपलं राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेले। एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असताना एक ब्राह्मण जोडपं धावताना दिसलं। एक वाघ त्यांच्या मागे लागला होता। भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचं रक्षण कर असं म्हणाला। भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही। त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषण देऊ लागला। त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोक परिहारार्थ त्याचं लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शवली, पण त्याचं दुःख कमी होईना। शेवटी त्याने माझी पत्नी देतो असं म्हणून कीर्ती मालिनीचं संकल्पपूर्वक दान केलं तेव्हा कुठे तो शांत झाला। त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली। तेव्हा शिवपार्वतीने तिथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरलं आणि इष्टवर मागण्यास सांगितलं। तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयता हसली आणि तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असं सांगितलं। त्यानंतर कीर्ती मालिनीला त्याच्या हवाली करून चित्रांगद, सिमंतिनी, वज्रबाहू, सुमती आणि पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझं अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले। भद्रायूने न्याय, नीती आणि धर्माने राज्य केलं आणि अंती पत्नीसह तो शिवलोकी गेला। ओम नमः शिवाय।

करिता झाला करिता शिव आराधन, त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायु बहुत दिन, राज्य करीत पृथ्वीचे शिवकवच भस्मधार।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 8वा अध्याय श्रवण केला. या अध्यायाच्या श्रवणाने यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती आणि शिवकृपा होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
0: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना। संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: करण्यासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 आणि रात्री 10.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील 38वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना, प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थकीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यातला शेवटचा जो चरण आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हा चरण असलेले 5 श्लोक आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या चरणावर, ह्या विचारावर त्याने वारंवार लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे. काय सांगितलं त्याने? मना सज्जना. आता पहिल्या चरणात आहे मना प्रार्थना. मनाला रागवून चालत नाही, त्याला प्रार्थना करून विनंती करून वळवावं लागतं. काही मुलं असतात ना, त्यांना शिक्षा करून धाक दाखवून चालत नाही, त्याला वळवून घ्यावं लागतं. तसं इथं मना प्रार्थना तुझला एक आहे, एक प्रार्थना तुला आहे. बघ जरा, जमलं तर काही करता आलं तर. रघुनाथ थकीत होऊन पाहे. आता काय ह्या चरणाचा असं 2 तऱ्हेने केलेलं आहे. हे पद्य वाङ्मय जे असतं ना, त्याच्यामध्ये गद्यासारखी वाक्य तयार केलेली नसल्यामुळे त्यातला एखादा शब्द अलीकडे लावायचा का पलीकडे लावायचा याबद्दल गोंधळ असतो. मग प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. तसं इथंसुद्धा मना प्रार्थना तुझला एक आहे असं म्हटलं आहे. खाली अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्याच्यामध्ये प्रार्थना त्याला जी म्हटलेली आहे ती काय प्रार्थना केलेली आहे? कारण दुसऱ्या ओळीत त्याचा संबंध काही येत नाही आहे. दुसऱ्या ओळीत ते एकदम म्हणतात रघुनाथ थकीत होऊन पाय. आता इथंसुद्धा 2 प्रकारे अर्थ केलेले आहेत. एक असं केलेलं आहे की रघुनाथ जो भक्त भक्ती करतो आहे त्याची भक्ती पाहून तो थकीत होऊन जातो, असा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की हा रघुनाथ जो आहे त्याची जी सगळी लीला चाललेली आहे त्याच्याकडे आपण थकीत होऊन पाहतो आहे. ही काय लीला आहे त्याची? केवढं विश्व निर्माण केलेलं आहे, कसं ते चाललेलं आहे वर्षानुवर्ष. आंब्याच्या झाडाला आंबच लागतो, केळं लागत नाही. प्रत्येक जी निसर्गरचना त्यांनी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणेच सगळं चाललेलं आहे, त्याच्यात जरा देखील बदल होत नाही. हे काय आश्चर्य आहे. म्हणून रघुनाथाचा संबंधी बोलताना तसं म्हणतात थकीत होऊन पाय. आता इथं पाय म्हणताना रघुनाथाने पाहायचं आहे का आपण रघुनाथाकडे पाहायचं आहे, हा अर्थ लावणं कठीण जातं. म्हणून दोन्ही तऱ्हेनं आपण बघूया दोन्हीपैकी काय होईल तो. आणि मग पुन्हा तिसऱ्या चरणात जे म्हणतायत अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. अवज्ञा करू नकोस. जी आज्ञा केलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याची अवहेलना करू नको. मग आता इथं प्रश्न असा येतो की मनाला प्रार्थना केलेली आहे, आता अवज्ञा कोण करणार आहे आणि कुणाची करणार आहे? एकाने अर्थ असा केला आहे रघुनाथ जो आहे त्याची अवज्ञा होऊ देऊ नको. तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, तो जे सांगेल त्याप्रमाणे तू कर. म्हणजे इथं जर असा अर्थ लावला की तो भक्त आहे, त्या भक्ताकडे त्याच्या भक्तीकडे रघुराज थकीत होऊन पाहत आहेत, तर तू त्या रघुराजाची अवज्ञा करू नकोस, तो जे सांगेल त्याप्रमाणे कर. आणि दुसरा जो अर्थ आहे त्याच्या तऱ्हेने म्हटलं मनाला प्रार्थना जर केली आहे तर अवज्ञा करू नका असं म्हणता येत नाही. कोण अवज्ञा करणार आहे? म्हणून एखाद्या चरणाचा अर्थ लावताना फार अवघड जातं, याचा अर्थ कुठं लावायचा? आता ह्याच्यात त्यांनी म्हटलं आहे तसं, अवज्ञा कदाही यदर्थी न की रे, हा जो रघुनाथ आहे ह्याची तू अवज्ञा करू नको, तो जसं सांगेल त्याप्रमाणे तू कर। काय जी तुझी साधनं असेल, तुझं जीवन असेल, जे काय निर्णय घेशील, काय जे तू ठरवशील, ते सगळंच्या सगळं त्याला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे सगळं कर। आणि त्याचा एक पुढचा अर्थ येतो की मना सज्जना राघवी वस्ती की जे, हा जो चरण सांगितलेला आहे ह्या चरणाकडे तू अवज्ञेच्या दृष्टीनं पाहू नको, दुर्लक्ष करू नको, असा एक अर्थ होतो। काय सांगितलं त्याने? हे सज्जन मना, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा। नुसतं राघवाच्याकडे जाऊन ये म्हटलं नाही त्याने, वस्ती करायची, तिथं वास्तव्य करायचं आहे, ठाण मांडून बसायचं आहे। कुठं बसायचं आहे? राघवाच्या ठिकाणी। तो राघव कसा आहे आत्ता पण बरंच वर्णन आलेलं आहे त्याचं, आणि वरच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे की तुझ्याजवळच आहे, माझ्याजवळच तो जो आहे त्याच्या ठिकाणी तू वस्ती करून राहा। याचा अर्थ आता तुझी जी दृष्टी बहिर्मुख आहे त्याला आत ठेवलेला आहे, आणि आपण बाहेरच बघतो आहे कुठं देव आहे, ह्या देवळात, त्या देवळात, का त्या देवळात। संत सांगतात, अरे बाबा तुझ्या आत आहे, आत जो आहे ना त्याला तू शोध, तिथं आहे निश्चित, आहे का नाही अशी शंका बाळगू नको। सर्वांना देव तिथंच सापडलाय। अंतर्मुखून जेव्हा बसले, ध्यान करायला लागले, उगीच 2-5 मिनटं डोळे मिटून ध्यान झालं आणि अजून सापडलं नाही असं म्हणायचं नाही आहे, हे वर्षानुवर्ष ध्यान व्हायचं आहे। तास, 2 तास, 3 तास करायला पाहिजे ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे। असं जेव्हा काही होईल तेव्हा तो मना सज्जना सांगताना, हे मना ह्या तऱ्हेनं तुझं मन तयार कर आता, की आपल्याला काय करायचं, काय करायचं आहे कळलंच नाही तर काय करणार। म्हणून मना सज्जना राघवी, सप्तमी आहे इथं, राघवाच्या ठिकाणी काय कर, वस्ती की जे कर, करावीस तू, ते तुझ्या हिताचं आहे। म्हणून संत एखादं वाक्य सांगून जातात, आपल्यालाही कळलं पाहिजे की कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे, कोणतं वाक्य धरून राहायचं आहे, आणि कोणत्या गोष्टी जरा दुर्लक्ष केल्या तरी चालतील। संतांचं कोणतंही वागणं दुर्लक्ष करण्याजोगं नसतंच, व्यवहारातलं जरी त्यांनी सांगितलं तरी ते आपल्या हिताचं असतं, परमार्थातलं असतंच असतं। व्यवहारातलं काय आहे, जी व्यक्ती समोर येईल त्याच्या कलाने ते सांगतात, कारण आपण एखादी गोष्ट सांगितली आणि त्याला ती पटली नाही, बहुधा पटत नाही, तो पुन्हा येतच नाही, म्हणजे मग तो वळण्याची शक्यताच घेईन। त्यापेक्षा त्याच्या त्याच्या कलाने, लहान मुलाला जसा अभ्यास करायचा त्याच्या कलाने, एकदा गोडी लागली की तो लागेल करायला, तसं इथं मनाला ते वळवत आहेत, आणि त्याप्रमाणे तू राघवाच्या ठिकाणी वस्ती करून राहा असं त्यांनी म्हटलं आहे। म्हणून मना प्रार्थना तू जला एक आहे, रघुनाथ थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ।

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: माझ्या वाचनामध्ये कबीरांचा एक दोहा आला, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय.
4: हो,
3: तर कबीरदास म्हणतात की गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत समोर, तर पहिल्यांदा कोणाचा चरण स्पर्श करायचा हे कळत नाही, पण मी गुरुचा करणार, कारण गुरुमुळेच गोविंद माझ्या दारामध्ये आलेले आहेत. तर दादा, तुमच्या अनुभवातून आम्हाला गुरुचं महत्व ऐकायचंय.
4: नक्कीच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पहिली गुरु ही आपली आई असते.
3: हा,
4: दुसरे गुरु आपले वडील असतात. आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, तिथे वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून पण गुरु मिळतात. पण जीवनातला प्रकाश दाखवणारी व्यक्ती जी आहे, जीवनामध्ये खरं ज्ञान मिळवून देणारी, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे याची जाणीव आपल्याला करून देणारी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते, त्याला आपण खऱ्या अर्थाने गुरु म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातनं, कलेच्या माध्यमातनं आपल्याला कुठे पोहोचायचंय, ती साधना किती करायची, गाण्याची असेल, नृत्याची असेल, किंवा शिक्षण घेत असताना मास्टर्स डिग्रीपर्यंत कसं आपण शिक्षण घ्यायचंय आणि पुढे आपलं आयुष्य सुखाने जगण्यासाठीचा सगळा प्रवास कसा करायचा आहे, असं सांगणारी अनेक माणसं आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून येतात,
3: मार्गदर्शक असतात,
4: मार्गदर्शक म्हणून येतात. ते आपल्याला शिक्षण देतात किंवा इन्फॉर्मेशन देतात, माहिती देतात. त्या अर्थाने ते आपले शिक्षक आहेत,
3: बरोबर,
4: मार्गदर्शक आहेत. पण गुरु जो आहे तो जीवनाच्या अंतिम उत्थानाकडे किंवा मूळ उद्देशाकडे आपलं लक्ष वेधवतो. म्हणून दोन्हीमध्ये हा महत्वाचा फरक आहे. आपण भौतिक जगात जन्म घेतलेला आहे, तर या जगातले नियम आपल्याला पाळायलाच लागतात. ते शिक्षण घेतलं किंवा कलेचा व्यासंग केला आणि आपलं जीवन जगण्यासाठी संपूर्ण जो काही प्रवास करायचा आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान घेतलं, तर हे आपल्यासाठी उपयोगीच आहे. पण ह्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, तो अर्थ नेमका काय आहे याची जाणीव आपल्याला जो करून देतो त्याला गुरु असं म्हटलेलं आहे. मला गुरु या विषयावरती नाथांनी अनेक गाणी दिलेली आहेत. त्यातलं आत्ता अगदी नवीन आलेलं, परवा आलेलं गाणं जे आहे त्याच्या मुकड्याच्या दोन ओळी सांगतो. गुरु

0: के बिना जीवन काचा, गुरु की कृपा हो तो जीवन साचा। म्हणजे काय, गुरु के बिना जीवन काचा, इथे काचा याचा अर्थ कच्चा किंवा अपूर्ण, अधुरा म्हणतो आपण ज्याला,
1: अंधघड
0: किंवा अपरिपक्व असा अर्थ घेता येतो। आणि माणसाच्या पाशी ज्ञान, बुद्धी आणि संसाराचा अनुभव असेल, पण त्याला योग्य ती दिशा आणि आत्मिक किंवा आध्यात्मिक जाणीव ती जर नसेल, तर त्याच्याशिवाय हे सगळं जीवन जे जगतो आहे ते अपूर्ण आहे। ते पूर्णत्वाला नेणारा जो आहे त्याला आपण गुरु म्हटलं। म्हणून गुरुची आपल्याला नितांत आवश्यकता असते। गुरु याचा अर्थ प्रत्येक वेळेला देहधारी मनुष्य असेल असं नाही। मनुष्य असेल, प्राणी असेल, किडा मुंगी असेल, तुम्हाला माहितीच आहे की दत्तप्रभूंनी 24 गुरु त्यांना मिळाले असं सांगितलंय। तर किडा मुंगी पासून, समुद्रापासून, आकाशापासून त्यांना जे ज्ञान झालं त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्यांना गुरु म्हटलं। एक आहे इन्फॉर्मेशन मिळणं, माहिती मिळणं, आणि एक आहे ज्ञान होणं, आणि ते भौतिक ज्ञानाच्या पलीकडचं, त्याला आध्यात्मिक असं ज्ञान म्हटलेलं आहे, ते होणं, जाणीवेची पातळीच बदलणं, त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान म्हटलेलं आहे। आणि ते ज्याच्यापासून मिळतं तो गुरु। तर इथे काचा आणि साचा असं जे शब्द नाथांनी दिले ते फार सुंदर आहेत। काचा म्हणजे कच्चा किंवा अपूर्ण असं म्हटलंय, आणि साचा म्हणजे परिपक्व किंवा सार्थक ज्याला आपण म्हणतो ना, किंवा सत्य। साचा म्हणजे सच्चा किंवा सत्य या अर्थाने। तर गुरुची कृपा आणि मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर व्यक्ती आपल्या आतमध्ये असलेल्या अहंकार, भ्रम आणि अज्ञान या सगळ्यांचा त्याग करून जीवनाचा जो वास्तविक उद्देश आहे तो समजू लागतो। आता तुम्ही म्हणाल की याच्याशिवाय सुद्धा जीवन जगतच असतो माणूस, हो की नाही? तर मग याची आवश्यकता का आहे? तर गुरु हा आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट समजवून सांगण्याच्या मार्गामध्ये ध्यान असेल, क्रिया असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, विवेक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो। माणसाचं आयुष्य हे एखाद्या मातीसारखं असतं, ज्याला म्हणतो कच्ची माती असते ना, तशी असते ती। जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतो आणि त्याचं मार्गदर्शन आपण घेतो आणि त्या मार्गदर्शनावर हुकूम आपण चालायला सुरुवात करतो, तेव्हा त्या कच्च्या मातीचं एका सुंदर घड्यामध्ये रूपांतर होतं। माणसाचं जीवन हे सुरुवातीला अज्ञानाने भरलेलं आहे, गुरुच्या मार्गदर्शनाने त्याला जे ज्ञान मिळतं त्याच्यामुळे त्याचा आत्मबोधाच्या दिशेने प्रवास सुरू होतो। आपण आयुष्यामध्ये आंधळेपणाने भटकत राहत असतो, आयुष्यभर भटकत असतो, आपल्याला त्याची जाणीव पण नसते, पण गुरु आपल्या आयुष्यामध्ये आला की तो या भटकवणाऱ्या ज्या सगळ्या बाकीच्या मोहमयी गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर करतो आणि एक दिशा देतो। त्या दिशेच्या दिशेने आपण चालायला लागलो की आपली साधना व्हायला लागते आणि त्या साधनेतनं आपल्याला आपलं अंतिम उद्दिष्ट प्राप्त होतं। माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये, कुठल्याही जीवाच्या व्यक्तिमत्वामध्ये अहंकार हा सगळ्यात मोठा भाग असतो। मुंगीला जरी छेडलं तर तिचा अहंकार दुखावला जातो आणि ती आपल्याला चावते, तिच्या सेल्फ डिफेन्स साठी चावते, पण तिच्यामध्ये पण तो क्रोध तयार होतो आणि ती आपल्याला चावते। तर अहंकार म्हणजे अहम असा आकार, तो जेव्हा जीवभावापुरता मर्यादित असतो तेव्हा आपण फक्त भौतिक गोष्टींपुरतच आपलं जीवन जगत असतो। ज्याच्यात मी मगाशी सांगितलं तसं की अज्ञान, भटकणे, भरकटणे, तसंच हा अहंकार जेव्हा जीवभावाचा असतो तेव्हा आपण लिमिटेड आयुष्य आणि मर्यादित विचार आणि आचरणामध्ये जीवन जगत असतो। पण गुरुच्या मार्गदर्शनाने आपल्याला समर्पणाचं महत्व कळतं। त्या समर्पणामध्ये आपला अहंकार त्यागायचा आहे, आपल्यामध्ये असलेले षड्रिपू असतील, आपल्या मध्ये चुकीच्या भावभावना भरलेल्या असतील, अविवेक असेल, मोह क्रोध आपण जे म्हणतो, लोभ असेल, या सगळ्या गोष्टी त्यागायच्या आणि समर्पण करायचं गुरुच्या चरणाशी, त्याच्या मार्गदर्शनाच्या चरणाशी। गुरुचे चरण म्हणजे भौतिक चरण नाही, तर त्याचं जे ज्ञान आहे त्याच्या चरणाशी समर्पित व्हायचं, म्हणजे तो जे सांगतोय ते समजून घेऊन तसं आपलं आयुष्य जगायचं, तर त्याचा फायदा असा होतो की आपल्या आयुष्यामध्ये शांती निर्माण होते. आणि नाथ आपल्याला कायम सांगतात की शांतता आणि स्थैर्य ही आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचायला. त्याचबरोबर हे जीवन जगताना सुद्धा याची आवश्यकता आपल्याला पदोपदी लागते, कारण जीवनामध्ये अस्थिरता आणि अशांती पदोपदी आपल्याला दिसते, त्याचा सामना करावा लागतो. आणि तो जर सामना आपण भावनेच्या आहारी वाहत जाऊन केला तर आपली दुर्दशा होते, पण तोच जर विवेकाने वैराग्यपूर्ण समर्पित भावनेने केला तर आपल्याला शांती मनामध्ये सहजपणाने मिळते आणि स्थैर्य आपल्या जीवनाला लाभतं. तर हे सांसारिक जीवन आपण जगत असतो त्याच्यामध्ये सांगितलं तसं की मुख्य भाग असतो आपली इमोशन्स, आणि ती इमोशन्स आपल्या अहंकाराला जोडलेली असतात. कोणी आपल्याला दुखावणार असं काही बोललं तर आपण लगेच दुखावलं जातो, कोणी आपली स्तुती केली की आपण सुखावलं जातो. म्हणजे दुसरी माणसं आपल्या इमोशन्सना कंट्रोल करत असतात, तर त्याच्या मागे कारण म्हणजे आपला अहंकार आहे. आपला अहंकार सुखावणे किंवा दुखावला जाणे याच्यातून आपली इमोशन्स इरप्ट होतात. तर जेव्हा आपण समर्पण करतो, शांतता आणि स्थैर्य आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये डेव्हलप होतं, तेव्हा हे संसारिक जीवन जगत असताना सुद्धा आपण सार्थक जीवन जगायला सुरुवात करतो. त्या जीवनातली सार्थकता आपल्याला मिळते. नाहीतर तुम्हाला प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावंच लागणारे, चांगले वाईट प्रसंग आयुष्यात येणारच आहेत. आणि त्या प्रसंगांना जर आपण भौतिक किंवा संसारिक विचारांनी किंवा अहंकारयुक्त विचारांनी जर सामोरे गेलो तर तिथे आपला विनाशच घडणार असतो. सार्थकता जीवनाची आहे शांती आणि स्थैर्य मनामध्ये सतत असायला पाहिजे. जरा जरी हल्लं तरी पुन्हा गुरु तुम्हाला ती जागा दाखवतो आणि त्या जागेवर तो आणून सोडतो. म्हणून गुरुचं महत्व खूप आहे
1: दादा. हा, पण गुरु आपल्याला आपणहून भेटतात का आपल्याला शोधावे लागतात?
0: हा प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. गुरु तुम्हाला शोधतो असं म्हटलेलं आहे, हो की नाही? पण ती जर आस मनामध्ये गुरु शोधायची असेल शिष्याच्या किंवा साधकाच्या, तर तो गुरुपर्यंत सहजपणाने पोहोचतो. तर आस असणे पहिली महत्वाची गोष्ट आहे तिथे. म्हणजे हे टू वे कम्युनिकेशन झालं. आपल्या मनामध्ये एक गुरु असावा अशी आस निर्माण झाली, ती इतकी प्रबळ झाली की त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ती त्या तुमच्याशी कनेक्टेड असलेल्या गुरुपर्यंत पोहोचली आणि तो गुरु तुमच्यापर्यंत पोहोचला. तर गुरु तुम्हाला शोधतो आणि तुम्ही पण गुरुला शोधलं पाहिजे. तर आपल्याला गुरु हवा आहे याचं ज्ञान किंवा याची जाणीव आपल्याला आतमध्ये व्हायला पाहिजे. तर ती जाणीव आपले आई वडील किंवा बाकीचे शिक्षक किंवा जो कोणी आपल्याला मित्र असेल मैत्रीण असेल करून देतो ही जाणीव. तो आपल्यासाठी मीडिएटर आहे किंवा तो आपला माध्यम बनतो.
1: माध्यम
0: माझ्या पण आयुष्यामध्ये माध्यम जे बनले त्यांची कथा मी मागच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये सांगितली आहे. डॉक्टर पवी वर्तक हे मला माहीत नव्हते, पण ते पुण्यामध्येच आहेत आणि ते आध्यात्मिक जगतामध्ये खूप सुंदर काम करत आहेत. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची उत्तम सांगड घातलेले असे ते गुरु आहेत. हे एका व्यक्तीने माझ्यापर्यंत पोहोचवलं, ती त्यांची माझी पहिली आणि शेवटची भेट होती. त्यापासून आजपर्यंत गेल्या 30-32 वर्षात त्या माणसाची आणि माझी भेट झालेली आहे.
1: म्हणजे त्यांनी फक्त तुम्हाला गुरुशी कनेक्ट करून दिलं.
0: त्यांनी मला डॉक्टर पवी वर्तकांशी खूप चांगल्या पद्धतीने परिचय करून कनेक्ट होण्यासाठी मदत केली.
1: दादा नाथजींची पण अशी स्टोरी आहे ना, त्या एका मॅडमनी तुम्हाला त्यांच्या देवळात नेलं असं.
0: हो मागे सांगितलंच आहे, पण त्याचा एक दुसरा पहलू पण सांगतो की नाथ हे परात्पर शिव आहेत. तर त्यांना माझ्यापर्यंत काहीतरी पोहोचवायचं आहे, माझी भिक्षा त्यांना माझ्या झोळीत टाकायची आहे. तर त्यासाठी माझ्याकडून एक गोष्ट करणं गरजेचं होतं की मी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं. आणि त्यांनी अशी सिच्युएशन निर्माण केली की मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो, पण पहिल्यांदा जेव्हा मी त्यांच्या इथे गेलो तेव्हा त्यांच्या समोर जाऊन डोकं टेकायचं आणि बसायचं ही प्रोसेस मी केलीच नाही. त्यामुळे मधल्या जो 10 वर्षाचा पिरियड माझ्या आयुष्यामध्ये गेला आणि त्यानंतर जेव्हा माझ्या एक स्टुडंट आहेत फिल्म मेकिंगच्या सौ पूनम माने, त्यांनी मला आग्रह केला आणि त्यांच्या संस्थेच्या नाथांच्या देवळामध्ये त्या मला घेऊन गेल्या. पण त्याला सुद्धा मला 7 वर्षे लागली तिथे जायला. शेवटी नाथांनी मला ढकलून तिथे आणलं की हा काही येत नाहीये तर ह्याला ओढून आणण्यासाठी त्या बाकीच्या लोकांना माध्यम म्हणून ती सिच्युएशन निर्माण केली आणि नाथांनी तिथे मला आणलं, ती दीक्षेची भिक्षा घातली आणि हा पुढचा प्रवास सुरू झाला.
1: वा वा, तुम्हाला तुमचे गुरु भेटले आणि आम्हाला तुम्ही भेटलात, हा आमचा भाग्ययोग आहे असं वाटतं. श्रुती हो, गुरु भेटणं हे एक मोठं भाग्य आहेच, पण असं एखादं माध्यम भेटणं की ज्यातनं गुरुची भेट होते ते तर महत् भाग्य आहे. आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता हिरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय.
2: भीष्माचार्य ज्ञानाचा उपदेश युधिष्ठिराला करतायत, आणि हे युधिष्ठिराला उपदेश करत असताना ही द्रौपदी एकदम खुदकून हसलेली मध्ये. भीष्माचार्यांनी द्रौपदीच्याकडे पाहिलं आणि द्रौपदीच्याकडे पाहिल्यानंतर बाई तू हसलीस का, तेव्हा ही द्रौपदी भीष्माचार्यांना म्हणायला लागली की महाराज भर कौरवांच्या सभेमध्ये दुःशासनाने मला विणेला धरून आणलं होतं, त्या ठिकाणी माझ्या वस्त्रावरती हात घातलेला होता, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता महाराज. तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं बाई तुझं म्हणणं अगदी खरं आहे, पण त्या ठिकाणी मी दुर्योधनाच्या स्वाधीन होतो आणि दुर्योधनाच्या घरचा अन्न मी खाल्लेलं होतं. काय जसे खावे अन्न तसं होतं मन, आणि जसे प्यावे पाणी तशी होती वाणी. दुष्टांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं आणि माझी बुद्धी सुद्धा दुष्ट झालेली होती. तेव्हा द्रौपदी अनेक दिवस झालेले आहेत, संपूर्ण कौरवकुलाचा नाश झालेला आहे, तेव्हापासून मी या बाणशैलीवर पडलेलो आहे. त्याचं कारण हे की दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्या अन्नाचा एक रक्ताचा कण सुद्धा माझ्या शरीरात राहता कामा नये, म्हणून या बाणशैलीवरती या शरशैलीवरती मी पहुडलेलो आहे. द्रौपदीनी भीष्माचार्यांना नमस्कार केलेला आहे, युधिष्ठिराला ज्ञानाचा उपदेश करतायत. बाबा तुला जर निष्कृतक असणारा हे हस्तिनापुराचं राज्य जर भोगायचं असेल सर्वांच्या वरती समदृष्टीने पहा. नित्यानित्य या जगातामध्ये नित्य काय अनित्य काय या गोष्टीचा विचार कर. शमादिषट्क संपत्ती काय, शम दम तितिक्षा उपरीती श्रद्धा आणि समाधान, ही समाधी षटक संपत्ती सांगितलेली. समाधी षटक संपत्तीमध्ये कुठल्याही अत्यंत शांत वृत्तीने राज्यकारभार सांभाळायचं, इंद्रियांचं दमन करायचंय, शम दम इंद्रियांचं दमन करायचंय, पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मनाचा निग्रह करायचंय. नंतर तितिक्षा करायची, तितिक्षा म्हणजे सहनम सर्व दुःखाना अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. कुठल्याही प्रकारची दुःख जर आली तर ती दुःख कुठल्याही प्रकारचा विलाप न करता, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, त्या दुःखाचा प्रतिकार करायचा नाही आणि कुठल्या प्रकारचा विलाप सुद्धा करायचा नाही, ते दुःख सहन करायचं त्याला तितिक्षा म्हणतो. उपरती मनामध्ये मन हे अनासक्त झालं पाहिजे, जसं दुधामधून तूप बाहेर पडतं, दुधाचं दही लावलं जातं, दही घुसळल्यानंतर लोणी तयार होतं, त्या लोण्याचं तूप तयार होतं, दुधापासूनच जे तूप निघतं ते तूप पुन्हा दुधामध्ये मिसळत नाही. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे उपभोग भोगून झाल्यानंतर मन हे अनासक्त झालं पाहिजे, त्याला उपरती म्हणतात. श्रद्धा क्षमाजी सत्य संपत्तीमध्ये पाचवी श्रद्धा सांगितलेली. श्रद्धा म्हणजे निगमाचार्य शास्त्रेषु भक्ती श्रद्धेति विश्रुता. निगम म्हणजे वेद आणि आचार्य म्हणजे गुरु. निगमाचार्य वाक्येषु वेदवाक्यांच्या वरती आणि गुरुवाक्यांच्या वरती भक्ती ठेवून आचरण करायचे त्याला श्रद्धा म्हणतात. आणि समाधान, समाधान अंतकरणामध्ये समाधान ठेवायचे, कुठल्या प्रकारची याचना करायची नाही, अयाचित वृत्तीने राहायचे. शमाडी षटक संपत्ती भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात. आणि ह्या मूत्रार्थ फलोभोग विराग याला साधन चतुष्टय संपत्ती म्हणतात. मोक्षाकरता साधन चतुष्टय संपत्ती अत्यंत आवश्यक आहे. या साधन चतुष्टय संपत्तीमध्ये पहिली संपत्ती म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक, दुसरी संपत्ती क्षमादी शक्ती संपत्ती, आणि तिसरी ह्या मूत्रार्थ फलभोग विराग. ह्या मूत्रार्थ फलभोग विराग म्हणजे पृथ्वी तलावरती जे काही भोग आहेत, जे इहलौकिक भोग आणि पारलौकिक भोग म्हणजे स्वर्गामधील लोक भोग, ते भोग जरी आपल्या पायाशी आले तरी भोगावे बाबा, या भोगांचा उपभोग घ्यावा अशा प्रकारची वृत्ती त्या ठिकाणी उद्भूत झालेली पाहिजे. मौली म्हणतात, जैसे ऐहिकीचे स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी, त्याला समाधान म्हणतात. इहा मूत्रार्थ फलोभिराग सांगितलंय. आणि चौथं साधन सांगितलंय म्हणजे मुमुक्षुत्व. मनुष्याने जन्माला आल्यापासून आपल्याला काय करायला पाहिजे, अंतकाळी आपल्याला मोक्ष कसा मिळेल अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. तेव्हा भीष्माचार्यांनी अनेक प्रकारचा उपदेश केला. तुकाराम महाराज म्हणतात काय, तुका म्हणे मज खडो यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा ब्रह्मज्ञानी महात्म्यांची सेवा जर मिळाली तर माझं प्रारब्ध काही विलक्षण होणार आहे, माझा दैव्याचा पार लागणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा, तुकाराम महाराजांसारखे महात्मे ते सुद्धा ब्रह्मज्ञानी लोकांची सेवा करण्याची इच्छा करतात. युधिष्ठिराला अनेक प्रकारचा उपदेश करतायत. तेव्हा युधिष्ठिराला विचारलं, बाबा तुझ्या शंका मनात अजून काही शंका असतील तेव्हा विचारून घे. या युधिष्ठिराचं अंतःकरण निशंक झालेलं आहे. तेव्हा भीष्माचार्यांनी भगवंताच्याकडे पाहिलं, भगवंता मी आजपर्यंत मी कसा आहे इच्छामरणी, आजपर्यंत तुझ्या दर्शनाची इच्छा करत होतो आणि आज तू माझ्या दृष्टीसमोर आहेस. मनामध्ये रामनाम आहे, मनामध्ये कृष्ण स्मरण आहे, भगवान मनामध्ये भगवंताचं स्मरण आहे आणि दृष्टीसमोर सुद्धा भगवान आहे. तेव्हा या भीष्माचार्यांच्या देहातून जी दिव्य ज्योत बाहेर पडली ती भगवंताच्या देहामध्ये विलीन झालेली आणि भीष्माचार्यांचा पांचभौतिक देह त्या ठिकाणी पडलेला आहे. पुन्हा ह्या पाच पांडवांना घेऊन हस्तिनापुरामध्ये आलेली. भगवंतांनी कुंती मातेकडे गेलेली. कुंती माता जर काय करत असेल, अंगावरती पांढरी वस्त्र धारण केलेली, संपूर्ण हस्तिनापूरचं राज्य आलेले, पण कुठल्याही अलंकारांचा किंवा कुठल्याही राजोपभोगांचा स्वीकार या कुंतीने केलेला नाही. ती कुंती काय करत असेल, कायम भगवंताचं स्मरण करते. ती भगवंताला म्हणायला लागली, भगवंता अशा संपत्तीला घेऊन काय करू ज्या संपत्तीच्यामुळे मला तुझं विस्मरण घडते. आजपर्यंत आम्ही दुःखात होतो, जेव्हा दुःखात होतो तेव्हा तू आमच्या दृष्टीसमोर होतास, पण आता ही सगळी संपत्ती आलेली, हस्तिनापुराचं राज्य आलेले, पण भगवंत तो आमच्यापासून दूर झालेला आहे. भगवंतांनी कुंती मातेचं हृदय ओळखलेले आणि कुंती मातेचं सांत्वन केलेले, सुद्धा भगवंतांनी आत्याला नमस्कार केलेले आहे आणि पुन्हा भगवान कुठे गेले असतील तर द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यकारभार चाललेला होता. आणि राज्यकारभार चालत असताना बलराम दादा सिंहासनावरती बसलेले, भगवान गोपाळकृष्ण त्या ठिकाणी बसलेले, अनिरुद्ध बसलेले, प्रद्युम्न बसलेले आहे, सांब बसलेले आहे, ही सगळी बसलेले असताना भर दुपारच्या वेळेला एक ब्राह्मण आपल्या मुलाचं प्रेत घेऊन त्या राजदरबारामध्ये आलेले. राजदरबारामध्ये आल्यानंतर तो बलराम दादाची मोठ्याने वल्गना करायला लागलेला आहे की महाराज, माझ्या मुलामध्ये, माझ्या घरामध्ये मूल जन्माला येतं पण ते मूल मला काही कालच सुख देतं. आतापर्यंत 8 मुले झालेली महाराज, एकही मूल माझ्या घरामध्ये जिवंत राहिलेलं नाही. तेव्हा हे नव अर्भक हातामध्ये घेऊन हा ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे. तो ब्राह्मण मोठमोठ्याने बलराम म्हणायला लागलाय की माझ्या बालकाचा अकाली मृत्यू येते त्याचं कारण राजाचं पाप आहे. तेव्हा कर्मधर्म संयोगाने अर्जुन त्या ठिकाणी आलेला होता. अर्जुनाने हे सगळं पाहिलं. ब्राह्मण त्या ठिकाणी मोठमोठ्या निवर होते, बलराम दादा त्या ठिकाणी बाजूला बसलेले, कृष्ण त्या ठिकाणी बसलेले. तेव्हा हे क्षत्रिय राजे त्या ठिकाणी, आणि क्षत्रियांनी काय केलं पाहिजे तर ब्राह्मणांचं रक्षण केलं पाहिजे. क्षत्रियांचं कर्तव्य काय असेल तर ब्राह्मणांचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. अर्जुनाने बलराम दादाकडे पाहिलेले, बलराम दादा एकदम शांत बसलेले, कृष्णही एकदम शांत बसलेला आहे. कृष्णांनी विचार केला या ब्राह्मणाचं प्रारब्ध काही विचित्र आहे. तेव्हा अर्जुन कृष्णाकडे पाहतोय आणि कृष्णाला सांगितलं, बाबा कृष्ण अरे या ब्राह्मणाचं हे मूल वाचलं पाहिजे. तेव्हा कृष्णाने सांगितलं, अर्जुना प्रत्येकाच्या प्रारब्धाची गती काही विलक्षण आहे. त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचं आयुष्य जेवढं होतं तेवढा वेळ ते जिवंत राहिलेले आणि नंतर त्याचा तो गतप्राण झालेला आहे. त्यामुळे त्याचं प्रारब्ध जेवढं होतं प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही. तेव्हा अर्जुनाला स्वतःच्या गांडीव धनुष्याचा अहंकार होता. अर्जुनाने विचार केला की बाबा मी कसा आहे, क्षत्रिय कुलामध्ये जन्माला आलेले. तेव्हा अर्जुनाने ब्राह्मणाकडे पाहिलं आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, बाबा हा मुला आता गतप्राण झालेला आहे, आता या मुलाला तुम्ही वाचू शकत नाही, याचं प्रारब्ध मी बदलू शकत नाही, पण जेव्हा दुसरा 10वा मुलगा जन्माला येईल तेव्हा मात्र मी तुझ्या घराचं संरक्षण करीन, मृत्यूला आतमध्ये प्रवेश करू देणार नाही. तेव्हा ब्राह्मणाचं सांत्वन केलेलं आहे आणि ब्राह्मण पुन्हा घरी गेलेलं आहे. या अर्जुनाने जर काय केलं असेल, अर्जुनाला भगवान शंकराने पाशुपतास्त्र दिलेलं होतं, शंकरांना प्रसन्न करून घेतलेलं होतं अर्जुनाने, आणि या अर्जुनाने स्वतःच्या बाणाने या ब्राह्मणाच्या घरी घराच्या भोवती बाणांचं कवच निर्माण केलं होतं. पुन्हा काही कालांतरानंतर जेव्हा या ब्राह्मणाची पत्नी गर्भवती झालेली, 9 मास 9 दिवस पूर्ण झालेले आणि बालकाच्या ओरडण्याचा आवाज आलेला आहे, रडण्याचा आवाज आलेला आहे. रडण्याचा आवाज आल्याबरोबर हा अर्जुन अत्यंत सावध झालेला आहे. पण त्या ब्राह्मणाचं प्रारब्ध विलक्षण होतं, ब्राह्मणाचं प्रारब्ध विलक्षण असल्यामुळं पुन्हा मृत्यूने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि ते 10वा बालक सुद्धा त्या ठिकाणी मृतप्राय झालेले. ते अर्भ घेऊन तो ब्राह्मण बाहेर आलेला आहे. बाहेर आल्यानंतर हा अर्जुन त्या ब्राह्मणाचं सांत्वन करतोय, ब्राह्मण देवता काही काळजी करू नका, तुमची आतापर्यंत जी 9 मुलं गेलेली त्या 9 मुलांना सुद्धा मी परत घेऊन येईन. तेव्हा अर्जुन जर कुठे गेला असेल तर अर्जुनाला स्वतःच्या गांडीव धनुष्याचा अहंकार होता. अर्जुन यमलोकामध्ये गेलेला आहे, यावेळेस भगवंताला विचारले सुद्धा नाही तर प्रत्येक कर्म करतेवेळेस अर्जुन हा भगवंताला विचारल्याशिवाय जात नव्हता, पण आज अहंकार आहे. अर्जुनाला सुद्धा वाटलं की आज भगवंताचं सुद्धा काही चालत नाही, बलराम दादाचं काही चालत नाही, धनुर्धर असलेले अनिरुद्ध त्या ठिकाणी आहेत, या क्षत्रियांचं काही चालत नाही. तेव्हा अर्जुनाला या गांडीव धनुष्याचा अहंकार असल्यामुळे अर्जुनाने पहिल्यांदा जर काय केलं असेल शंकराचं स्मरण केलं आणि शंकराचं स्मरण करून स्वतः यमलोकामध्ये गेले. यमलोकामध्ये गेल्यानंतर चित्रगुप्ताला विचारलं वा या ब्राह्मणाची मुलं कुठे, तेव्हा यमलोकामध्ये सुद्धा ती मुलं नव्हती. पुन्हा वरुण लोकामध्ये गेलेला आहे अर्जुन, वरुण लोकामध्ये सुद्धा या ब्राह्मणाची मुले दिसेनात. नैऋत्य कोणाला आग्नेय दिशेला गेलेलं आहे, आग्नेय दिशेला सुद्धा त्या ब्राह्मणाची मुले दिसेनात. सगळीकडे पाहिलं, स्वर्गामध्ये पाहिलं, यमलोकामध्ये पाहिलं, वरुण लोकामध्ये पाहिलं, वायू लोकामध्ये पाहिलं, कुठेही त्या ब्राह्मणाची मुले दिसेनात. म्हणून हा अर्जुन पुन्हा कुठे आला असेल द्वारकेमध्ये आलेला आहे आणि या अर्जुनाने पण केला होता, जोपर्यंत या ब्राह्मणाची मुलं येत नाहीत तोपर्यंत मी या अन्न ग्रहण करणार नाही आणि ठरल्या वेळेप्रमाणे त्या ब्राह्मणाची मुलं जर नाही आली तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करीन, अग्निमध्ये माझा देह जाळून घेईन अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली होती. तेव्हा सूर्यास्त झालेला आहे आणि अजून ब्राह्मणाची मुलं मिळालेली नाही. तेव्हा अर्जुनाने काय केलं असेल, समोर अग्निकुंड पेटवलेले आणि हा अर्जुन अग्निकाष्ट भक्षण करणार तेवढ्यात भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवंतांनी अर्जुनाला बरोबर घेतलेले. आणि भगवान जर कुठे गेले असेल तर नाग लोकामध्ये घेऊन गेलेले आणि नाग लोकामध्ये जाऊन त्या सगळ्या ब्राह्मणांच्या मुलाला घेऊन आलेले. त्या मुलाने घेऊन आल्यानंतर त्या ब्राह्मणाला अत्यंत आनंद झालेला आहे. अर्जुनाने भगवंताला साष्टांग दंडवत घेतलेला आहे. अर्जुनाचं त्या ठिकाणी गर्वहरण केलेले. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, भगवंता आता याच्यानंतर असा अहंकार करणार नाही. तुम्ही माझ्या गांडीव धनुष्याचा अहंकार होता तो अहंकार आता गर्भगली झालेला आहे. आजपर्यंत जो विजय मी मिळालेला होता त्याची शक्ती ही तुझी. तुझ्या शक्तीमुळे तुझ्या कृपानुग्रहामुळे मी अत्यंत दुर्धर असणारी ही कौरवसेना त्या कौरवसेनेवरती मी विजय मिळवलेला आहे. तेव्हा आता कुठल्याही प्रकारचा अहंकार करणार नाही. तेव्हा भगवंतानी अर्जुनाचं सांत्वन केले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ देशमुखांच्या वाड्यात निवांतपणे बसले होते। त्यांच्या भोवती काही सेवेकरी आणि भक्तमंडळी जमलेली होती। एक ब्राह्मणाची बाई आपल्या 10 वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसली होती। मुलगा जन्मांध नव्हता। त्याच्या मुंजीच्या वेळेला त्याची दृष्टी अचानकपणे गेली होती। स्वामींची एक सेवेकरी शिवूबाई महाराजांना म्हणाली, स्वामी, ह्या मुलाला मुंजीपासूनच अगदी अचानकपणे दिसेनासं झालं आहे, आपली त्याच्यावर कृपा व्हावी। तेव्हा स्वामी म्हणाले, 5 अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कलकोटात येत आहेत। ह्या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल। स्वामींचं वाक्य पूर्ण होताच कर्नाटकातले 5 वैष्णव ब्राह्मण तिथे आले। स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची हा अहंकार उरी बाळगूनच आले होते।

त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही. स्वामींकडे पाहिलं आणि वाड्यातच एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसले. कानडी भाषेत ते एकमेकांशी बोलू लागले. स्वामींना काय प्रश्न विचारायचे ह्याची ते आपसात जुळणी करू लागले. संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचं असा त्यांचा बेत होता. इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारली. अरे गणेशा, तू इकडे ये, माझ्याजवळ बस. हे जे 5 वैष्णव ब्राह्मण आले आहेत त्यांच्या मनात मजविषयी काही शंका आहेत. संस्कृतमधून प्रश्नांची जुळणी चालू आहे. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे. तो अंध मुलगा म्हणाला, स्वामी मला तर काहीच दिसत नाही, माझी अक्षर ओळख सुद्धा झाली नाही, मी संस्कृतमधून कशी उत्तरं देऊ? तेव्हा स्वामींनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचं फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवलं. आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागलं. तो मुलगा उठून उभा राहिला. त्याने स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या 5 वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच संस्कृतमधून उत्तरं दिली. ते 5 वैष्णव एकदम लज्जित झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोळण घेऊन स्वामींची मनोभावे क्षमा मागितली आणि म्हणू लागले, आम्ही मूढ आहोत, आमचे अपराध पोटात घाला. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, माणसातला देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचं नामसुद्धा मुखात येत नाही. जोपर्यंत उपाध्या जाग्या आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवणसुद्धा होत नाही. त्यासाठी एकच करावं, मीपणाने जगणं कायमसाठी संपवावं, तरच जगणं सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल. एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल.